गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा ह्या अमृत वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आवळा हे तुरट आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे। मराठीत आवळ्याला आवळा किंवा आवळकंठी असे म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये आमला किंवा आवला असे म्हणतात। इंग्रजी भाषेमध्ये इंडियन गुसबेरी आणि इबलिक मायरोबालन असे म्हणतात। आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत महत्त्व आहे। जीवनसत्व क चे हे भांडार आहे। आयुर्वेदात आवळ्याचा मुख्य वापर हा त्रिफळा चूर्ण आणि च्यवनप्राशात केला जातो। आवळ्याचे उगमस्थान दक्षिण पूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतातील आहे। आशिया व्यतिरिक्त युरोपात व आफ्रिकातही आवळा आढळतो। आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने बघावयास मिळतात। समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ छान होते। भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि आसाम इत्यादी राज्यांमध्ये आवळ्याची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठाचा डोंगराळ भाग तसेच अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, जळगाव व यवतमाळ या भागातील जंगलांमध्ये आवळ्याची झाडे विस्ताराने आढळतात। भारताचे हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वात उपयुक्त आहे असे मानले जाते। श्रीलंकेतही हे झाड बघावयास मिळते। आपल्या भारत देशाला निसर्गाने सर्वच बाजूने भरभरून दिलेले आहे। त्यातीलच एक नैसर्गिक देणगी म्हणजे औषधी गुणांनी परिपूर्ण असा हा आवळा। अनंत काळापासून ही वनस्पती आपले जीवन व आरोग्य संपन्न करीत आहे। आवळा हे त्याच्या औषधी गुणधर्मांबरोबरच त्याच्या रुचकर चवीमुळे स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे। आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्याने या पिकाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चात नगदी उत्पादन मिळते। ज्यांचे जन्म नक्षत्र भरणी आहे त्यांचा आवळा हा आराध्य वृक्ष आहे। मंडळी, आता आपण आवळ्याच्या झाडाचे वर्णन बघूया। संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता, अमृतफळ, अमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत। आवळ्याच्या झाडाची साल राखाडी रंगाची असून पाने चिंचेसारखी परंतु थोडी मोठी असतात। फुले छोटी पिवळ्या रंगाची घंटेच्या आकाराची असतात। फुलांच्या जागी गोल चमकणारे पिकल्यानंतर लाल रंगाचे होणारे आवळा हे फळ लागते। हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात। वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो। तर मंडळी, आता आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उनका रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण या झाडाची प्रस्तावना, तसेच हे झाड कोणत्या कोणत्या देशांमध्ये बघावयास मिळते आणि आवळ्याच्या झाडाचे वर्णन इत्यादी बघितलेले आहे। आता आपण बघूया आवळी भोजन म्हणजे काय। कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवतात, त्यास आवळी भोजन असे म्हटले जाते। आवळ्याच्या झाडासाठी हवामान कोणते लागते। आवळा हे समशीतोष्ण हवामानातील एक फळझाड आहे। 46 अंश इतके उष्ण तापमान असले तरी ह्याची वाढ चांगली होत असते। उन्हाळ्यात अतिउष्ण व हिवाळ्यात अतिथंड वातावरण असणाऱ्या भागांमध्ये आवळ्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात। दोन्ही प्रकारच्या वातावरणात आवळा चांगला वाढतो। परंतु लागवडीखालील आवळ्याच्या लहान रोपांचे सुरुवातीच्या 2-3 वर्षांच्या काळात अतिउष्ण आणि अतिथंडीपासून रक्षण करावे लागते। आता आवळ्याच्या झाडाची लागवड। आवळ्याच्या झाडाची हलक्या ते भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते। आवळ्याची लागवड प्रामुख्याने बियांपासूनच केली जाते, परंतु या प्रकारात उशिरा व निकृष्ट दर्जाची फळे येत असल्याने या झाडाचे कलम करून ते लावले जाते, त्यामुळे उत्तम दर्जाची मोठ्या प्रमाणावर फळे मिळतात। आवळ्याच्या झाडाची वळण आणि छाटणी। या झाडाला सुरुवातीपासूनच योग्य वळण देणे अति आवश्यक आहे। आवळ्याच्या झाडाचे लाकूड ठिसूळ असल्याने फांद्या भाराने वाकू नयेत म्हणून, तसेच झाडाचा सांगाडा मजबूत होण्यासाठी आणि झाडाची योग्य वाढ होण्यासाठी त्याला योग्य वळण देतात आणि त्याची पद्धतशीर छाटणी देखील करतात। आता आवळ्याचे उत्पादन। आवळ्याच्या रोपांची लागवड केल्यापासून 6 ते 7 वर्षांमध्ये फळे मिळण्यास सुरुवात होते। ही पिकलेली हिरवट पिवळसर विटकरी लालसर रंगाची चमकदार टणक फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढतात। चांगली वाढ झालेल्या कलमी आवळ्यापासून दरवर्षी 150 ते 200 किलो फळे मिळतात। तोडणी केव्हा केली जाते। हिवाळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आवळ्याची तोडणी केली जाते। मित्रांनो, आता आपण आवळ्याच्या काही सुधारित जातींची नावे बघूया। बनारसी, कृष्णा NA5, कांचन NA4, चकिया, हाथीझूल अर्थात फ्रान्सिस, नरेंद्र 6, नरेंद्र 7, आनंद 1, आनंद 2, आगरा बोल्ट NA10, BSR1 आणि लाल आवळा इत्यादी आवळ्याच्या सुधारित जाती आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण आवळी भोजन म्हणजे काय हे बघितलेलेच आहे, तसेच आवळ्यासाठी कोणते हवामान लागते, आवळ्याची लागवड कशी केली जाते, आवळ्यासाठी वळण व छाटणी कशी करतात आणि आवळ्याचे उत्पादन कसे घेतले जाते हे बघून आपण आवळ्याच्या सुधारित जातींबद्दल बोललेलो आहोत। ह्यानंतर आपण राय आवळा ह्या आवळ्याच्या पोटजातीबद्दल थोडीशी माहिती घेऊया। राय आवळा म्हणजेच मराठीतील ह्याचे दुसरे नाव हर्पर रेवडी हे आहे। इंग्रजी भाषेमध्ये ज्याला स्टार गुसबेरी किंवा सिक्का एसिडा असे म्हणतात। राय आवळ्याचा वृक्ष 6 ते 10 मीटर इतका उंच पानझडी असून हा वृक्ष मूळचा मलाया येथील आहे। भारत, अंदमान व मलाया येथील बागेत हा वृक्ष लावला जातो। ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून आवळ्याचीच पोट जात असल्याने याची फळे मोठ्या आवळ्यासारखीच पण आकाराने लहान असतात। मांसल पिवळसर रंगाची ही फळे गोलसर असतात, थोडे आंबट आणि कडवट चवीचे असून त्यावर 6 ते 8 खोलगट रेषा असतात। त्यामध्ये एकच बी असते पण ते फार कठीण असते। याची फळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये येतात व नंतर मे ते जुलै पर्यंत येत राहतात। या फळांचा म्हणजेच या छोट्या फळांचा उपयोग लोणचे, मुरंबा करण्यासाठी आणि नुसते मीठ लावून खाण्यासही करतात। हे फळ आतड्यांसाठी स्तंभक असून भूक प्रज्वलित करणारे आहे। मळमळ, वांती, ओकारीवर गुणकारी आहे। रक्तशुद्धी, बद्धकोष्ठता, मूतखडा, मूळव्याध इत्यादी रोगांवर प्रभावी गुणकारी औषध आहे। मित्रांनो, ह्यानंतर आवळ्याचे गुणधर्म कोणते हे बघूया। आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये रसायनांमध्ये आवळा वापरला जातो। ताजी फळे आणि वाळलेली आवळकंठी कशी वापरावी, काढा कसा करावा, रस कसा करावा हे सर्व आयुर्वेदामध्ये आवळ्याबद्दल सांगितलेले आहे। आवळा शिजवला, वाळवला, कुटला, आटवला तरीही याचे क जीवनसत्व अबाधित राहते। आयुर्वेदानुसार हरितकी म्हणजेच हळद आणि आवळा ह्या दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत। या दोहोंमध्ये आवळ्याला जास्त महत्व आहे। चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबविणाऱ्या अवस्था स्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे। प्राचीन ग्रंथकारांनी याला शिव म्हणजेच कल्याणकारी, वयस्था म्हणजे वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे आणि धात्री म्हणजेच आईसारखे रक्षण करणारे आहे असे म्हटले आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण राय आवळा या आवळ्याच्या छोट्या जातीबद्दल थोडी माहिती घेऊन आयुर्वेदातील आवळ्याचे गुणधर्म कोणते याबद्दलही जाणून घेतलेले आहे। आता पुढील टप्प्यात आपण आयुर्वेदातील आवळ्याचे उपयोग कोणते हे थोडक्यात बघूया। आवळा असंख्य प्रकारांनी वापरला जातो, त्यातील सर्वात महत्त्वाचे व अनुभवाचे उपाय काही याप्रमाणे आहेत। आवळा पित्तशामक व असून उष्णता कमी करण्यासाठी वापरला जातो। पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे 1/5 चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते। डोळ्यांची आग होत असल्यास 5-6 तास पाण्यात भिजवलेली आवळकंठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याने फायदा होतो। छातीत, पोटात, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर 1/2 चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात 1/2 चमचा साखर व 1 चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते। नाकातून रक्त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्त येणे थांबते। मित्रांनो, आम्ल पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसात रोज 1 आवळ्याचा रस, त्यात खडी साखर व जिऱ्याची पोट टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे, त्याने फार चांगला गुण येतो। यानंतर शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग कोणते हे बघूया। आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही। आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे। सकाळी बारीक करून तयार केलेला कल्क डोळे बंद करून पापण्यावर लावल्यास डोळ्यांची आग शमते व डोळे थंड राहतात। उष्णता वाढल्याने नाकातून रक्त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो। अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी, याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते। नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाचा पानांचा रस बाहेरून लावल्याने खूपच मदत होते। आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास खूप उपयोग होतो। केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुतल्यास केस गळणे बंद होते। कोरडी खरूज कोरड्या त्वचेवर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाजही थांबते। ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते। तर मित्रांनो, याच कारणांसाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो। च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते, तसेच बाह्य रसायन केवलामलक रसायन, आमलकी घृत तसेच आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण आपल्या शरीरासाठी आयुर्वेदात आवळ्याचे कोणते कोणते उपयोग सांगितलेले आहेत याची माहिती घेतलेली आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, तसे पाहिले तर आवळ्यामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, त्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही। कारण आरोग्यवर्धक आवळा खाण्याचे बरेच फायदे आहेत आणि आवळा शक्य तितका खावा असेही म्हटले जाते। परंतु आवळा खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे देखील आहेत। सामान्यतः अनेक रोग बरे करण्यासाठी आवळा औषध म्हणून वापरला जातो। तो कसा वापरतात हे आपण विश्रांतीपूर्वी बघितलेलेच आहे। त्यातील औषध घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात, परंतु जर त्याचा अधिक प्रमाणात वापर केला तर आपल्या शरीरास हानी देखील पोहोचू शकते। आवळा अधिक प्रमाणात सेवन केल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते, पित्ताची समस्या वाढू शकते, बद्धकोष्ठता होऊ शकते, तसेच रक्तदाबावर ह्याचा परिणाम होतो आणि मूत्रमार्गात देखील जळजळ सुरू होते। म्हणूनच आपण आवळ्याचे सेवन योग्य प्रमाणातच करणे महत्त्वाचे आहे। तसेच कोणत्याही प्रकारचे सेवन करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा किंवा कोणत्याही आहार तज्ज्ञाचा किंवा वैद्यांचा योग्य सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे। आणि तुम्हाला जर आवळा या फळापासून कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर त्याचा उपयोग ताबडतोब बंद करून त्वरित डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच आपले पृथ्वीवरील अमृत म्हणजेच आवळा ह्या वनस्पतीबद्दल घेत असलेली माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न. गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आज सुरुवातीला जी धून ऐकलीत त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या वाद्याबद्दलची माहिती ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाणून घेणार आहोत की आजच्या भागात आपण कोणते चित्रपट संदर्भातली गाणी ऐकणार आहोत. श्रोतो, आजचा भागातलं पहिलं गाणं मराठीमध्ये असणार आहे. नंबर 2, राज कपूर यांचा कोणता हिंदी चित्रपट होता जो काश्मीर खोऱ्यात चित्रित झालेला पहिला चित्रपट बनला. चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात. आणि आजचा भाग तुमच्या लक्षात आलाच असेल, जाणून घेणार आहोत डॉक्टर स्मिताताईंकडनं. स्मिताताईंचं तसंच सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार श्रोते हो.
0: तर ताई, वाद्याचं नाव आहे व्हायोलिन. ताई, तुम्ही व्हायोलिन बद्दल श्रोत्यांना काय माहिती देऊ शकाल?
1: नमस्कार श्रोते हो. सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य यांची माहिती घेतोय. याच्यामध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्याच्यात तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. पण अशी काही तंतुवाद्य आहेत जिथे बो किंवा धनुकली म्हणजेच गज हा तारांवर घासून सुमधूर स्वर काढले जातात. या प्रकारात सारंगी, व्हायोलिन, राबेका, चेलो, डबल बास अशी वाद्य येतात. आत्ता आपण व्हायोलिनचा जो तुकडा ऐकला ना, त्याचे स्वर कसे सलग येतात तुमच्या लक्षात आलंच असेल. तो परिणाम आहे गज म्हणजेच बोनी सलग तार घासून सूर वाजवण्याचा. व्हायोलिनची अजून पुष्कळ माहिती आपण घेऊया, पण त्याआधी एक सुमधूर मराठी गीत ऐकूया.
0: श्रोतो, मराठी भावगीतांच्या विश्वात एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांचे खूप सहज सोपे पण मनाला भिडणारे शब्द कायमच रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे आहेत. असंच एक गीत म्हणजे अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुराधा पोरवाळ यांनी गायलेलं हे पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत डोळ्यावरून माझ्या. ऐकूयात हे सुरेखसं भावगीत.

0: अतिशय गोडवा असलेलं गाणं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण निवडलं नाही. श्रोत्यांनो, तुम्ही अनुभव घेतला असेल की या गीतातली आर्तता जी आहे ती व्हायोलिन मधून किती यथार्थपणे प्रगट झालीय. बघा, जुन्या काळातील लोकसंगीतात पर्शियन रेबाब तसंच युरोपियन फिडिल म्हणून जी वाद्य होती त्यातच काळानुरूप बदल होत होत आजचं व्हायोलिन बनलं असावं. अगदी जगभर प्रसिद्ध असलेलं हे वाद्य आहे बरं का. चार्ली चॅप्लिन यांच्या चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिलंय हे तुम्हाला आठवत असेलच. मोहब्बते याच्यामध्ये शाहरुख खानने व्हायोलिनचा किती उपयोग केलाय आठवतंय ना, किती प्रेमाची निर्मिती त्याच्यातून केलीय. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये भरपूर व्हायोलिन वापरलंय. ऋषी, त्यांच्यापैकी एखादं त्यांच्यावरच चित्रित झालेलं असं गाणं ऐकवता येईल का?
1: हो नक्की. श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमातलं दुसरं गाणं ऐकायची. श्रोतो, 1949 साली एक हिंदी चित्रपट झाला होता, त्याचे नाव होते बरसात. राज कपूर यांनी बरसात ह्या चित्रपटाचा काही भाग काश्मीर खोऱ्यात शूट केला होता. हा चित्रपट काश्मीर खोऱ्यात चित्रित झालेला पहिला हिंदी चित्रपट बनला. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याच्या सुरुवातीचा सीन असा आहे की हिरो अर्थात राज कपूर घरामधून बाहेर येऊन बाल्कनीमध्ये उभे राहून व्हायलिन वाजवायला सुरुवात करत आहेत आणि हिरोईन अर्थात नरगिज एक होडी वळवळ तिथपर्यंत तिथे येते. कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मुझे किसी से प्यार हो गया. ऐकूयात बरसात चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: नाही आतापर्यंत आपण ज्या ज्या गाण्यांमध्ये व्हायलिन वाजवलेलं आहे अशा प्रकारची दोन गाणी आज आपण आता श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकवली, तर मला ताई तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे ह्याच्या आणखीन जी तुम्ही आधी माहिती सांगितली त्याच्यापेक्षा आणखीन काही अधिक माहिती तुमच्याकडे आहे का, म्हणजे कशा पद्धतीने ते बनवलं आहे वगैरे वगैरे या संदर्भात?
1: हो हो, व्हायोलिनला कोठी म्हणजेच बॉडी आणि त्याला लागून असलेली लांबदांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वराची उंची ठरते. व्हायोलिनचे लाकूड युरोपमध्ये मिळते. या विशिष्ट लाकडापासून बनवलेली व्हायोलिनची बॉडी, त्याचा आकार आणि तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त होतो. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनी पेटीला कडेनी खुंट्यांची सोय केलेली असते. या खास वाद्याच्या सादरीकरणात इतकी व्हर्सेटॅलिटी म्हणजे विविधता आहे ना, म्हणजे पहा ह्याच्यात लोकसंगीत तर आहेच आणि शास्त्रीय संगीत सुद्धा आहे. त्यातही उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी ज्याला कर्नाटक पद्धतीचं संगीत म्हणतात या दोन्हीतली सगळे बारकावे अगदी उत्तम प्रकारे वाजवता येतात. तसंच व्हायोलिन मुळात पाश्चात्य, त्यामुळे वेस्टर्न म्युझिक याच्यावर उत्तम वाजतच. शिवाय स्वतंत्र म्हणजेच सोलो वादन म्हणून पण वाजवलं जातं. साथीला तर उत्तम आहेच. असं एखादं गाणं ऐकवूया ज्याच्यात मूळ गाण्याची लज्जत ही व्हायोलिनच्या साथीमुळे अगदी खुलून आली असेल.
0: श्रोतो आता वेळ झाली आणखीन एक मराठी गाणे ऐकायची. श्रोतो, प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आपल्या प्रियकर किंवा प्रियसी यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मोहित करते आणि अशा भावना व्यक्त करताना आपले भावगीत मागे कसे राहील, असंच एक गीत जे आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. त्यामध्ये आपल्या प्रियसीच्या वाऱ्यावर वाहणाऱ्या केसांचं भरभरून कौतुक करणारा प्रियकर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यात सुरेश वाडकर यांचं अत्यंत लाघवी आणि सुंदर स्वर आणि श्रीनिवास खळे यांची मांडमिश्र खमाज, रागातील सहज सुंदर चाल आणि मंगेश पाडगावकर यांचे शब्द आपल्याला भुरळ पाडतात. चला तर मग ऐकूयात हे सुंदरस असं मराठी गीत. गाण्याचे बोल आहेत जेव्हा तुझ्या बटांना. ऐकूयात एक सुरेख भावगीत.

0: ताई, आतापर्यंत तुम्ही वालींच्या संदर्भातली माहिती ते कसं असतं, ते बनवलं कसं होतं याच्या संदर्भात तुम्ही छानशी माहिती श्रोत्यांना दिली. पुढचाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे जे वालीन वादक जे आहे ते बऱ्याच महान कलाकारांनी वाजवलं असेल नाही का,
1: हो.
0: तर मग ती कोणती कोणती आहेत जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, मराठीतला जर आपण नावं काढली तर पंडित गजानन बुवा जोशी हे नाव पहिलं घ्यायला लागेल. त्यांनी व्हायोलिनला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. तसंच पंडित व्हीजी जोग, प्रभाकर जोग यांनी सुद्धा जगभरात व्हायोलिन पोचवलं. अर्थातच मराठी भावसंगीतात व्हायोलिनचं अविभाज्य स्थान निर्माण झालं. सगळ्या मराठी संगीतकारांनी याचा मुक्त हस्तानी वापर केलाय.
0: ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांना सांगितली. श्रोतो, आता वेळ झाला आणखीन एक मराठी गाणं ऐकायची. श्रोतो, वरदक्षिणा या चित्रपटातलं हे गाणं मनात स्मरल्यावर मन लगेचच जणू अंतराळात विहार करू लागतं. या गीतात प्रेमी स्वतःला प्रेम पक्षी समजत आहे आणि प्रेयसीला म्हणत आहे, एकदा तरी माझ्या पंखावरून पाठीवरून तुझा हात फिरव, कारण तू हे माझं शेवटचं विश्वासाचं प्रेमाचं घरट तुझ्या अंगणात आहे. तुझ्या मनातल्या अंगणातल्या झाडावर मी माझं घरट बांधलं आहे. हा चित्रपट 1965-70 च्या काळाचा आहे. त्यावेळी प्रेमविवाह आजच्या इतके होत नव्हते, म्हणून तो प्रेमपक्षी निराशेने म्हणतो, तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत, तुझ्या तळहातावर बसण्याचे भाग्य या प्रेमपक्षाला कसं मिळणार. गीत ऐकताना अजूनही वाटतं की प्रेमपक्षी होऊन प्रेयसीच्या घराच्या म्हणजेच मनाच्या आणतल्या झाडावर बसून मुग्धपणे म्हणावं, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांच्या गोड आवाजातलं हे गीत प्रेमनगरीच्या स्वप्नातच घेऊन जात. ऐकूयात हे पुढचं मराठी गीत.

श्रोतो, वायलिन या वाद्याविषयी स्मिताजींकडनं आणखीन जाणून घेणार आहोत. तसेच 1979 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपटामधलं असे कोणते गाणे होते जे 1935 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटातील एका गाण्याच्या चालीवरून घेतले गेलंय, या संदर्भात पण आपण जाणून घेणार आहोत. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वरसंध्या, फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा. खुश

0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: ऋषी, दक्षिण हिंदुस्थानी कलाकारांमध्ये विदुषी डॉक्टर N राजम, MS गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन, L सुब्रमण्यम अशी अनेक श्रेष्ठ व्हायोलिन वादकांची नावं घेता येतील बर का. आणि या सगळ्यांनी आपापल्या वादनांच्या खास शैली पण निर्माण केल्या आहेत. त्यातल्या L सुब्रमण्यम यांच्या वेस्टर्न म्युझिक बरोबर केलेल्या फ्युजन ह्या अतिशय श्रवणीय असतात. कारण व्हायोलिन हे असं वाद्य आहे ना ज्याची जगातल्या सगळ्या वाद्यांची पटकन मैत्री होते.
0: ताई, आतापर्यंत तुम्ही श्रोत्यांना व्हायोलिन संदर्भातली माहिती दिली, ते वाद्य कसं बनवलंय त्याच्या संदर्भातली माहिती सांगितली, त्याच्यानंतर मराठी क्षेत्रामध्ये कोणी कोणी व्हायोलिन वाजवलं, आणि आत्ता शेवटाला तुम्ही साऊथ मधले पण जे आर्टिस्ट वादक होते त्याच्या संदर्भातली पण नावं तुम्ही श्रोत्यांना सांगितली. तर आता म्युझिक थेरपीच्या पांटफिनी हे वाद्य कसं वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का.
1: हो हो, जरूर. श्रोत्यांना एव्हाना आता हे लक्षातच आलं असेल की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची आधी माहिती करून घेत असतो. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती आपण करून घेत असतो. कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना व्हायोलिन आवडतं त्यांना थेरपीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे वाजवायला शिकणाऱ्याची इच्छा पण अनेक जणांची असते. त्यांना रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत किंवा बॉलिवूड किंवा वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, व्हायोलिन सोबत गुणगुणायला आणि स्वतःच्या भावना व्यक्त करायला असे सगळे असंख्य ऑप्शन्स मरगळलेल्या मनाला हमखास उत्साह देणारं, नाचायला लावणारं, निदान पायाने ठेका तरी नक्कीच धरायला लावणारं असं एक गाणं आहे. मी कुठलं गाणं म्हणते ऋषी, लक्षात आलं का?
0: हो अरे ना, आणि तेच गाणं आपण श्रोत्यांना सुद्धा आता ऐकवणार आहोत. श्रोतो, 1979 साली एक हिंदी चित्रपट वर्षी झाला होता, त्याचं नाव होते बातो बातम हे. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणे एका 1935 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटातील एका गाण्याच्या चालीवरून घेतले आहे. चित्रपटाचे नाव होते द लिटलेस्ट रिबेल आणि गाणे होते बॉली वॉली डुडल. त्याची आपण एक छोटीशी झलक आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणे ऐकणार आहोत. हिंदी गाण्याचे बोल आहेत उठे सबके कदम. चला तर मग ऐकूयात बातो बातो में ह्या चित्रपटामधलं पुढचं गीत.

श्रोतो, ताईंनी आपल्याला खूप माहिती सांगितली, त्यांच्या आवाजाला थोडस विश्रांती देऊयात आणि आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत. श्रोतो, 1972 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शोर. आणि त्या चित्रपटाचा 1984 साली तमिळ भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता. त्या चित्रपटाचं नाव होते ओ साई. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याचे गीतकार आहेत संतोष आनंद, स्वरसाज चढवला आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पारेलाल. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, कारण हे जे गाणं आता आम्ही ऐकवणार आहोत ते फक्त ह्या चित्रपटाचं एवढं एकमेव गाणं होतं जे संतोष आनंद यांनी रचलं होतं. चला तर मग ऐकूयात एक प्यार का नगमा है शोर या चित्रपटामधलं.

0: म्युझिक थेरपीच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल असा एक किस्सा आहे बरं का. कलकत्त्याच्या एका रुग्णालयामध्ये एक महिला कित्येक दिवसांपासून कोमात होत्या, परंतु संगीत थेरपीद्वारे त्यातून बाहेर आल्या. 21 वर्षीय संगीता दास यांना डॉक्टर संदीप कुमार यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध व्हायोलिन वादक एन राजम यांचा दरबारी राग दिवसातून 3 वेळा ऐकवण्याचा सल्ला दिला होता. अशा प्रकारचे संगीत ऐकल्यानंतर कोमातून बाहेर येण्यासाठी मदत होईल असे संगीताच्या कुटुंबियांना वाटले. पद्म पुरस्काराने सन्मानित डॉक्टर एन राजम यांना ही बातमी ऐकून आश्चर्यच वाटले आणि त्या म्हणाल्या, मी खूप पैसा कमावला, पुरस्कारही मिळाले, माझं खूप कौतुक झालं, परंतु माझ्या व्हायोलिन वादनाने कुणाला नवीन आयुष्य मिळू शकतं असा मी कधी विचारही केला नव्हता आणि आज मी या भावना शब्दात सांगू शकत नाही. संगीता जेव्हा आजारातून पूर्णपणे बऱ्या होतील त्यानंतर मी त्यांना भेटणार आहे आणि ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला की संगीत ऐका त्या डॉक्टरांनाही जरूर भेटणार आहे. विशेष म्हणजे संगीतावर उपचार करणारे डॉक्टर संदीप कुमार हे स्वतः व्हायोलिन वादक आहेत. डॉक्टर संदीप यांनीच संगीताला या थेरपीचा सल्ला दिला होता.
1: ताई खूप छान माहिती दिली. राग दरबारी ह्याबद्दल तुम्ही जे श्रोत्यांना आता सांगितलं त्याचबद्दलचं आपण गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
0: हो नक्कीच ऐकवूया.
1: चला तर मग श्रोतो, आता वेळ झाली आहे आपल्या ह्याच्या भागातलं 7वं गाणं ऐकायची. श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मुघले आझम. हा चित्रपट इम्तियाज अली ताज यांच्या 1922 सालच्या अनारकली नावाच्या नाटकावर आधारित होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्यासह मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खान साहब यांनी आवाज दिलेल्या 12 गाण्यांचा समावेश या चित्रपटामध्ये होता. याच 12 गाण्यांचा हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गाण्यांचा उल्लेख केला जातो. याच गाण्यापैकी आपण आता एक गाणं ऐकणार आहोत जे राग दरबारी रागावर आधारित हे गाणं आहे आणि गाण्याचे बोल आहेत मोहब्बत की झूठी कहाणी. ऐकूयात मुघले आझम या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

श्रोतो आत्ताच आपण दरबारी रागांवर आधारित असलेलं एक गाणं ऐकलं, परंतु मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना एक गाणं पुरणार नाही, लगेचच आपण दुसऱ्या गाण्याकडे वळणार, ते देखील दरबारी रागावर आधारित आहे. श्रोतो 1952 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते बैजू बावरा. हा चित्रपट संगीतमय मेगा हिट होता. या चित्रपटाने मोहम्मद रफी यांना टॉप प्लेबॅक सिंगर म्हणून स्थापित केले होते. हे स्थान त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1980 सालापर्यंत सांभाळले. रफी साहेबांनी या चित्रपटासाठी गायलेली 2 गाणी ही स्मॅश हिट बनली. दरबारी रागावर आधारित गाण्याचे बोल आहेत, ओ दुनिया के रखवाले आणि मन तरपत हरी दर्शन को आज. पण आता आपण ऐकणार आहोत ओ दुनिया के रखवाले. ऐकूयात बैजू बावरा या चित्रपटातलं हे पुढचं गीत.

0: ऋषी, आजच्या कार्यक्रमाची लज्जत फारच वाढत चाललीये, पण कसं आहे ना की वेळेकडे पण लक्ष द्यायला हवं, नाही का? तर वेळ संपत आलीये, कार्यक्रमाच्या शेवटी कोणतं गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवायला आवडेल?
1: आजच्या भागाची सुरुवात आपण अशा सुरेख एका मराठी गाण्याने केली होती. भागाचा शेवट सुद्धा छान मराठी गाण्याने करावा म्हणून मी एक सुरेख असं मराठी गाणं सोडून जाणार आहे. ते मराठी गाणं आहे चित्रपट तपस्वी भाजी भेंडारकर यांच्या साधी माणसं हा मराठी चित्रपट, एक अजरामर चित्रपट. गेल्या काही वर्षात चित्रपट निर्मितीचं तंत्र खूप बदललं आहे, पण केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताशी असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहील असे उत्तम चित्रपट बनवता येत नाहीत. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी कलेची मूलतत्वे कायम राहून नवनिर्मितीसाठी ते प्रेरणा देत राहतात. भालजींना साधी माणसं अशापैकीच एक चित्रपट. साधी माणसाला लोकप्रियता तर मिळालीच, त्याचबरोबर केंद्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती रौप्य पदक व महाराष्ट्र शासनाची सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक भालजी पेंढारकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री गडकर, उत्कृष्ट पटकथा भालजी पेंढारकर, उत्कृष्ट संवाद भालजी पेंढारकर, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आनंद घन, उत्कृष्ट पार्श्वगायिका लता मंगेशकर, उत्कृष्ट कला दिग्दर्शक सदाशिव गायकवाड, उत्कृष्ट छायाचित्रकार अरविंद लाड, अशी तब्बल 9 पारितोषिके पटकावून राज्य मान्यताही मिळाली. साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट. साधी माणसं

0: माणसं म्हणून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपोलिस या चित्रपट तज्ञाने साधी माणसं इंग्रजीमध्ये सब टायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण ह्या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं. या चित्रपटाने गाणी पण खूप गाजली. यातलंच एक गीत ह्यात आपण ऐकणार आहोत ज्याचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी, गायलं आहे उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी, आणि गाणं लिहिले आहे योगेश यांनी. गाण्याचे बोल आहेत राजाच्या रंगमहाली. अतिशय सुरेख मराठी गाणं साधी माणसं या चित्रपटामधलं तुम्हाला आता मी सोडून जातोय. तत्पूर्वी तुम्हाला जर का आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील निश्चित आमच्या बरोबर संपर्क करू शकता. त्यासाठी आता मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक देतोय. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया आम्ही ह्याच कार्यक्रमामधनं पुढच्या काही भागांमध्ये तुम्हाला ऐकवणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक सांगतो 7414999185. तर आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी गाणी घेऊन तुमच्या समोर आम्ही पुढच्या भागामध्ये उपस्थित राहू. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.
2: राजाच्या रंग माली सोन्याचा बाई पलंग, राजाच्या रंग माली सोन्याचा बाई पलंग,

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज।
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुश।

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, कालच्या प्रमाणे आज देखील आपल्याकडे चित्रपट अभ्यासक कृपाशंकर शर्मा जी आलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे या आठवड्यातच 9 जुलैला गुरुदत्त यांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त आपण गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर शर्मा सर यांच्याशी बोलतोयत। शर्मा सर यांच्याशी बोलण्याचं आपलं महत्वाचं कारण म्हणजे एक आपल्या भारतातला एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ मराठी भाषेतला त्याला म्हणता येईल असा अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हा त्यांचा एक ग्रंथ गुरुदत्त वर्तक तयार झालेला आहे आणि ह्या 2012 साली ह्या पुस्तक मार्केटमध्ये आलं, त्यानंतर याची दुसरी आवृत्ती देखील लगेच प्रकाशित झाली आणि गुरुदत्त आणि कृपाशंकर शर्मा हे समीकरण पुण्यामध्ये पुणेकरांना चांगलं ठाऊक आहे, कारण गुरुदत्त यांच्यावरचा एक खास 3 तासाचा कार्यक्रम त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काही दिवसापूर्वी केला होता आणि रसिकांना देखील तो खूप आवडला होता। शर्माजी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आमच्या बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। शर्माजी, वेलकम टू अवर शो।
1: नमस्कार
0: शर्माजी, काल आपला कार्यक्रम संपताना आपण प्यासा ह्या त्यांच्या महत्वाकांक्षी सिनेमाबद्दल बोलत होतो की गुरुदत्त यांचा अगदी मनासारखा तो सिनेमा त्यांनी केला होता आणि त्याला चांगलं यश देखील लावलं, पण मला वाटतं त्याला पारितोषिकांचं काही मोहर त्या सिनेमावर उठली नव्हती काही,
1: नाही
0: म्हणजे हे थोडस वेगळं वाटू शकतं आपल्याला की इतका सुंदर सिनेमा असून देखील त्याला कुठलंही पारितोषिक मिळालं, पण गंमत काय की

0: ते सगळं डिस्कडली गेलं मग ती वीण दाखवली आणि मग ती मॅरिड दाखवली मग मुलगी आहे ते असं सगळं दाखवणार. तर ते जरी नसलं तरी त्यावेळेला ते वैद्याच्या प्रेमात असल्या कारणाने त्याला नाही म्हणलं तरी तो त्या शेड्स आणि त्या छटा त्या चित्रपटात आहेत
1: आणि
0: काही गोष्टी त्याच्याशी जुळणार आहेत यात काही शंकाच नाही आहे. अशा प्रकारचा
1: ह्या चित्रपटामध्ये साहिर नव्हता त्यांच्यासोबत, साहिर आणि त्याच्यानंतर साहिर त्यांच्यासोबत आलाच नाही कधी. तशी या सिनेमाची गाणी त्यांनी लिहिली होती
0: आणि
1: अतिशय अप्रतिम अशी गाणी या सिनेमासाठी लिहिली होती. तर तुम्हाला काय वाटतं हा सिनेमाचं अपयशाचं मूळ कारण काय असतं किंवा नेमकं कारण काय असतं तुम्हाला?
0: नेमकं कारण त्यांनी असं आहे की त्याची जी कथा बदलल्यामुळे त्यातला जो पॉवरच गेला काय झाला.
1: अच्छा अच्छा.
0: गुरुदत्त कसं होतं की त्यासामध्ये गुरुदत्त हा गरीब दाखवला होता ना
1: त्यासामधला,
0: गरिबीचं जे असत ना गरिबीचं अपील जे लोक प्रेक्षकांवर असतं.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: या हा गुरुदत्त मोठा दिग्दर्शक आणि मोठ्या महालामध्ये राहणारा आणि असं ते त्याचं त्याचं दुःख हे अपील झालंच नाही,
1: दुःख आपलं असं वाटलं नाही कोणाला.
0: हा लोकांना ते इतकं अपील झालं नाही आणि गुरुदत्त यांना स्वतःला फार दुःख वाटलं की आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग आहे ना हा दिग्दर्शकाचा संघर्ष किंवा एखाद्या कलावंताचा संघर्ष याच्यामध्ये फारस रस घेत नाही. म्हणजे तिकडं जसं स्टार इज बॉर्न वगैरे अशा ज्या चित्रपट तिकडे गाजले तसं आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग आहे ना त्याला देत नाही. याचं त्याला एक सारखी सल लागून राहिली त्याला की आपला प्रेक्षक वर्ग याला फारसं रिस्पॉन्स देत नाही. ते गगज फुलच्या अपयशाने त्यांना बरंच ते हर्ट झाले.
1: कागज का फुलच्या अपयशानंतर गुरुदत्त खूप नाराज होते अगदी आणि त्यांनी त्यांचा थोडासा म्हणजे आपल्या दिग्दर्शनावरचा देखील विश्वास उडाला की काय म्हणून त्यांनी चौधरीला त्यांचं दिग्दर्शन सादिक यांना दिलं होतं.
0: एम सादिक यांना दिलं बरोबर.
1: पण हा सिनेमा चांगला चालला होता चौधरीचा.
0: हो चांगलाच चालला. गंमत अशी आहे की त्याचा त्याचा सुद्धा प्रायोगिक असून तो सुदैवाने चालला हे त्यांच्या मनात त्यांनी घेतलंच नाही की प्यासा चालला तर थोडस कागद घेऊन नाही चालला तर काय एवढं दुःख मानायचं. गुरुदत्त अशा व्यक्ती होती ना संवेदनशील अतिसंवेदनशील असल्यामुळे
1: मनस्वी कलावंत मनस्वी
0: मनस्वी कलावंत असल्यामुळे त्यांना म्हणजे मी जे काय करतो ते यशस्वी करतो मला त्याची त्यांना हे वाटलं की आता माझं ते यशस्वीपणाचं सूत्र हरवलं का काय असं असा एक सल एका बाजूने त्यांच्या मनात राहून गेला त्यामुळे. आणि एम सादिक हे जुने तिथले बॉम्बे टॉकीजच्या कलावंतातले होते त्यामुळे आणि त्यांची परिस्थिती हालाकीची होती बरं का एम सादिक यांची. आणि गुरुदत्त असे मोठ्या मनात असल्यामुळे त्यांनी ठरवलं की एम सादिकचं थोडस त्याला आर्थिक मदतही होईल आणि त्याच्याकडनं हे जे मुस्लिम वातावरण आहे त्याला तो जास्त चांगला मुस्लिम सोशलला तो न्याय देऊ शकेल ही त्यांची कल्पना होती की त्यामुळे त्यांचे मॅनरिझम त्यांच्या चालीरीती फार चांगल्या पद्धतीने दाखवू शकेल त्यामुळे त्यांनी एम सादिक यांना दिलं. तर त्यावेळेला बाकी वैदा रेहमान वगैरे या लोकांनी गुरुदत्तांना सांगितलं की अहो एम सादिक यांचं आता काही नाव नाही आहे मार्केटमध्ये तुम्ही त्यांना कशाला द्या. नाही नाही म्हणले एखादा माणूस अपयशी झाला तरी त्याला असं बाहेर फेकू नये आपण त्याला आपण संधी देऊया असं असा गुरुदत्त यांचा विचार होता आणि त्यांनी त्याच्यात साध्य केलेला
1: आहे. चौधरी खानला परत संगीतकारही बदलला होता तिथे
0: संगीतकार
1: रवी आले होते आणि अगदी छान व्यावसायिक यश त्या सिनेमाला मिळालं होतं.
0: हो आणि शकील बदामी हा नवीन
1: नवीन त्यांच्या गीतकार त्यांनी जोडला होता अशी त्यांनी टीम त्यांनी बदलली होती त्यामध्ये. आणि तरी गुरुदत्तला हा सिनेमा जरी यशस्वी झाला असेल तर त्याचा ओढा हा गंभीर सिनेमाकडे जास्त होता आणि त्यातूनच त्याची पुढची एक उत्कृष्ट साहित्यकृती बंगाली मधली त्याच्यावर त्याचा सिनेमा त्याने काढायचं ठरवलं. नंतर सर्वात आपण आता ब्रेक घेऊयात. ब्रेकवर जाण्यापूर्वी चौधरीचा चांद मधलं गाणं ऐकूयात आणि त्यानंतर आपण साहब बीबी और गुलाम ही जी क्लासिक मूवी आहे त्या मूवी बद्दल बोलूयात आपण.
0: चालेल चालेल जरूर.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत रसिकांनो. आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज आणि कार्यक्रम आहे बात पुराणी बडी सुहानी. मी धनंजय कुलकर्णी. मित्रांनो, आज आपल्यासोबत कृपाशंकर शर्मा जी आहेत, जे ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्मदिन 9 जुलैला आहे या आठवड्यामध्ये. त्यानिमित्तानं आपण त्यांना या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे आणि ते आपल्याला सांगतात गुरुदत्त यांच्या चित्रपट कार्यकिर्दीविषयी. शर्मा जी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी गुरुदत्त यांच्या कागद के फूल आणि त्यानंतर आलेल्या चौधरी का चांद बद्दल बोललो होतो आणि आता आपल्याला महत्वाचा त्यांचा जो सिनेमा आहे, जो दुर्दैवाने त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला, साहब बीबी और गुलाम, हा जो सिनेमा आहे जी बंगालमधली सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे, या हा सिनेमा त्यांनी केला होता, तर या सिनेमाच्या मेकिंग बद्दल काय सांगाल तुम्ही?
1: तर आता असं आहे की गुरुदत्त हा सर्व प्रकारचे चित्रपट करणारा खरा फिल्म मेकर होता, बरं का? तर त्यांनी म्हणजे ते पैसा मिळवणारे चित्रपट निर्माण करू शकत होते आणि प्रायोगिकही करू शकत होते. तर कागज के फूल यशानंतर पडल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या युनिटला उभं करण्यासाठी स्टुडिओसाठी खर्चाची गरज असेल, त्यांनी पुन्हा पैसा मिळवणारा चित्रपट म्हणून चौधरी का चांद निर्माण केला.
0: बरोबर.
1: चौधरी का चांद अफाट यशस्वी झाला, अफाट पैसा मिळाला त्यांना त्याच्यामध्ये, आणि मग ते मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गंभीरतेकडे वळायचं, त्यांचं हेच गणित होतं की पुन्हा ते गंभीरतेकडे वळायचे. तर त्यांनी भराभर अनेक कथांचे राईट्स विकत घेतले, बरोबर. चौधरी का चांदच्या पैशातनं त्यांचं ते म्हणजे त्यांच्या आईने सांगितलं की ना इतकी साहित्याची आवड होती की भराभर अनेक कथांचे ते राईट्स विकत घ्यायचे. तर त्यामध्ये त्यांनी हा बंगालमध्ये चित्रपट पाहिलेला होता साहेब बीबीचा आणि त्यांचे बिमल मित्र या कादंबरीकारांचे राईट्स त्यांनी घेतले आणि त्यांनी हा चित्रपट करायचं ठरवलं आणि त्यांच्या दृष्टीत ते ठरलं. पण परिस्थिती अशी होती की गुरुदत्त यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप वादळ होती आणि अनेक प्रकारचं सेटबॅक आणि मानसिक अवस्था त्यामुळे त्यांची इतकी स्थिर नव्हते. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे अब्रार अली यांना सांगितलं की चित्रपटाला चांगला चित्रपट करण्यासाठी जितकं समर्पण द्यायला हवं तितकी आता माझी मनस्थिती नाहीये, तेव्हा ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन तू करावं असं माझी इच्छा आहे. तर त्यांनी अब्रार अली यांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्यांना सांगितलं की तू कर, बाकीचं तुला मी पाठबळ सगळंच देईन, मी तुला काय मागे अडचणी आल्या तरी त्याचा मी तुला मदत करीन. आणि अब्रार अलींना कुठलाही अनुभव नव्हता, पण त्यांना गुरुदत्त यांचं फिल्म मेकिंग स्टाईल माहिती होती, त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं गुरुदत्त यांच्या. आणि विशेष गंमत बर का सांगण्यासारखं की गुरुदत्त यांचे चित्रपटाची पटकथा नेहमी तयारच असेल असं नसायची पूर्वी, बरं का? ऐन वेळेला गुरुदत्त बरेचसे दृश्य बदलत किंवा हे करत काही वेळा रिशूट करत असं त्यांचं ते त्यांच्या कार्यपद्धतीच तशी होती, बरं का? आणि या साहेब बेबीच्या वेळेला गंमत अशी झाली की त्यावेळेला अब्रार अली हे त्यांच्या पगार ह्याच्यामध्ये नव्हतेच नोकरीत आणि अब्रार अली बाहेर चित्रपटांमध्ये काम करत होते. तर त्यांना गुरुदत्तनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आणि बिमल मित्र कादंबरीकार दोघही जाऊन लोणावळ्याला बसा आणि याची पटकथा तयार करा, साहेब बीबीची आणि काय असेल. तर त्या पद्धतीने जवळजवळ 1100 पानाची ही कादंबरी मोठ्या मुश्किलनी यांनी पटकथा मुख्य म्हणजे बिमल मित्र स्वतः लेखकांच्या समोर बसून केली, त्यामुळे त्याला जे एक अधिकृतपणा सगळा आलेला आहे, बरं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वतः अब्रार अली हे रेडिओ जॅकी होते, बरं का? त्यांना रेडिओवरनं म्हणजे ज्या ऑडिओ माध्यमामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वाचून दाखवणे, बोलणे, दोन दोन व्यक्तिरेखा करणे आणि आवाजाचे उच्चार आणि ऍक्सेंट वगैरे ते फार बेमालूम करायचे, बरं का? तर गुरुदत्त यांनी त्यांना सांगितलं की तुला या चित्रपटातले संवाद कसे म्हणावेसे वाटतात ना तसं तू सगळं रेकॉर्डिंग करून टाक, तर संपूर्ण पटकथेचा संवाद कसे म्हटले जावेत हे त्यांनी रेकॉर्ड केलं, त्यांचा तो बॅनर्जी नावाचा रेकॉर्डिस्ट होता गुरुदत्त यांचा, त्यांनी सगळं रेकॉर्डिंग केलं आणि म्हणजे मग म्हणले मला या चित्रपटाचं करता येईल म्हण का. तर ही म्हणजे पहिल्यांदाच गुरुदत्तच्या जीवनामध्ये संपूर्ण पटकथा तयार असलेली असं हे घडलं बरं का. आणि मग स्वतः अब्रारनीच दिग्दर्शन स्वीकारल्यामुळे मग ते त्याला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे आलं का लक्षात.
0: आणि ही पात्र निवड कशी झाली याची.
1: हा पात्र निवड करताना त्यांना जो भूतनाथच्या कॅरेक्टरसाठी त्यांनी विश्वजीत शशी कपूर यांना पहिल्यांदा बघितलं पण ते काही जमेना किंवा तिकडं यांनी केलं होतं बंगालमध्ये कोणी त्याचंही काही जमलं नाही. तर मग शेवटी गुरुदत्त म्हणजे यांनी स्वतः अब्रार अल्वींनी सांगितलं की आता तुम्ही स्वतः हा करा दोन. त्यांना पहिल्यांदा गोष्ट गुरुदत्त्याने सांगितली तुमची मिशी मिशी काढायला तर फारच अजब झाले सगळं वैदारेमध्ये वगैरे खूप हसले तर त्यांनी मिशी काढायलाच तयार होईल लहान मुलासारखं हट्ट.
0: गुरुदत्त्याच्या कॅम्पस मध्ये मीना कुमारीच कस काय आगमन झालं.
1: हा ही मोठी इंटरेस्टिंग कथा आहे बरं का. त्याचं असं झालं की ही हा रोल अब्रार अली आणि या सगळ्यांना वाटेल मीना कुमारी याला न्याय देऊ शकेल आणि स्वतः अब्रार यांनी मीना कुमारी घरी जाऊन तिला ही कथा त्यांच्या स्वतःच्या शैलीत निवेदन केली तर तिला ही छोटी देऊची व्यक्तिरेखा खूप आवडली मीना कुमारीला चालेल का. तर ती म्हणाली की काही करून तुम्ही म्हणजे कमाल अमरोही यांना पटवा आणि मला हा सिनेमा करायचा आहे आलं लक्षात. तर त्याच्यासाठी गंमत अशी झाली बरं का की त्यांचा कमाल अमरोहींचा सेक्रेटरी आहे बरं का तो त्याला या गुरुदत्तच्या माणसांनी जाऊन दारू पाजून पाजून पाजून शेवटी कस तरी त्याला तयार केलं आणि पहिल्यांदा कमाल अमरोहींची नेहमी आवाजली किंमत सांगायची की मीना कुमारी एवढे घेईल वगैरे वगैरे तर हे सगळं त्याला पटवून सगळं तो मिळवलं. आणि मीना कुमारीने स्पष्टपणे सांगितलं होती की मला छोटी भाऊचं चित्रण डायरेक्ट सलग करा सलग तारखा घेऊन चित्रपट पूर्ण करा सलग तारखा माझी व्यक्तिरेखा मला करायची त्याला ब्रेक नको मधन मधन असं तिने खास सांगितलं होतं. आणि या पद्धतीने ते सगळी निवड झाली. सप्रूची निवड झाली तर सप्रूला एकही संवाद नाहीये फक्त त्यांनी असं एखाद्या जमीनदारासारखं बघायचं डोळ्या वाटारून एवढंच सवाल होऊन गेला असे ते म्हणजे हे ते सगळं अब्रार यांचं सगळं गणित होत.
0: आणि साहेबच्या भूमिकेसाठी रहमान होते आपले.
1: हो हो रेहमान प्रश्नच नाही. रेहमान जुना विश्वासू माणूस होता
0: जुना दोस्त प्रभात मधला
1: जुना प्रश्नच नाही आणि कमालीच आहे. तर हे सगळं छान ते जमून आलेलं आहे बरं का सगळं छान आणि सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन अप्रतिमच आहे त्यामध्ये बोलायच नाही. आणि ज्याला आपण पिरियड फिल्म म्हणतो ते त्यांनी बरोबर वातावरण निर्मिती ती सगळी इतकी छान केलेली आहे.
0: आणि या चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचं होतं.
1: हेमंत कुमार यांचं होतं कारण त्यांना ती बंगाली पार्श्वभूमी हवी होती ना. बंगालची कथा आहे बंगाली कादंबरी आहे तर ते बंगाली वातावरणासाठी त्यांनी हेमंत कुमारची निवड केली की आपल्याकडे बंगाली हा असावा. एस डी वर्मन पहिल्यांदा नो म्हटलं होतं नाही हेमंत कुमारची निवड.
0: गीता दत्तच्या स्वरातील अतिशय तीन अप्रतिम गाणी
1: अप्रतिम गाणी
0: आशा भोसलेच्या स्वरातील तीन अप्रतिम गाणी
1: गाणी खरं
0: म्हणजे आणि यातलं जे एक डान्सचं गाणं होतं साकी आज मुझे नींद नाही आहे याच्या चित्रीकरणाचे तर अफाट म्हणजे त्याची कौतुक. काय सांगायला चित्रीकरणाबद्दल
1: साकी आज मुझे हे जे मुद्रा नृत्य आहे बरं का. तर हे जे त्यांनी चित्रण केलेलं आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर मी मूर्तींना विचारलं होतं की हे तुम्ही त्यातल्या बाकी पाठीमागच्या ज्या सहाय्य करणाऱ्या नृत्यांकडे आहे त्यांना अंधारात कसं काय ठेवलं बरं का. तर ते काय म्हणले की जमीनदारांनी हे त्याच्या स्वतःच्या शोकासाठी त्या नृत्यांगनाला बोलवलेलं आहे मुख्य नर्तिकेला. तर त्याचा तो वैयक्तिक शोक असल्यामुळे त्यांनी तिला पुढे बोलवलेला आहे आणि बाकीच्या या दुय्यम आहेत हे समजून आम्ही त्यांना मुद्दामून अंधारात ठेवण्याचा एक प्रयोग करून बघितला. तर पहिल्यांदा काही दृश्य घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला शक्य आहे किंवा सगळ्याच मूर्त्यांगना या अंधारात दाखवा या पाठीमागे नाचणाऱ्या फक्त मेनू म्हणतात तर तेवढं प्रत्यक्ष चित्रण हे लाइटिंग मध्ये करायचं असं या पद्धतीने ते चित्रण त्यांनी केलेलं आहे. तर त्याला आणि मूर्तीने हसकसच सांगितलं की खरं सांगू का तुम्हाला त्या ज्या काही पाठीमागे नाचणाऱ्या ज्या होत्या ना त्यातल्या एकही धड बघण्यासारखी नव्हती. त्यांना अंधारातच राहू द्या असं माझं विचार.
0: शर्माजी आता आपल्याला ब्रेक घ्यायला लागेल. आपण ब्रेक मध्ये सहा दिव्या गुलामचं एक गाणं ऐकूयात आणि नंतरच्या भागामध्ये आपण गुरुदत्त यांचे जे बाकी गुरुदत्त बॅनर सोडून जे काही सिनेमे केले याबद्दल थोडस तुम्ही सांगा आणि गुरुदत्तच्या चित्रपटांची चित्रशैली नेमकी काय होती याबद्दल बोलूया आणि शेवटच्या भागामध्ये आपण गुरुदत्तच्या अंतिम काळाबद्दल बोलूयात आपण.
1: चालेल.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आपण आज कृपाशंकर शर्मा यांच्याशी गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी बोलत आहोत. शर्माजी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी साहब बीबी और गुलाब या सिनेमातलं एक गाणं ऐकलं, त्या गाण्याच्या मेकिंगची कथा तुमच्याकडनं ऐकली. मला सांगा, आता ह्या चित्रपटाच्या नंतर गुरुदत्त यांनी काही सिनेमे सुरू केले होते, पण ते गुरुदत्तची एक सवय होती, तो मनासारखं झाले की तो सिनेमा पॅकअप करून टाकला. असे खूप खूप सिनेमे त्याने असे अर्धवट करून ठेवले होते,
1: सोडलेले.
0: त्याच्या प्रवृत्तीबद्दल काय सांगाल तुम्ही गुरुदत्तच्या?
1: त्यांचं समाधान होत नाच त्यांच्या स्वभावातला भाग होता. बरं का?
0: बरं.
1: त्यांच्या स्वभावामध्ये कुठलीही गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीकडे ते कलात्मक दृष्टिकोनातच बघायचे ना. म्हणजे याचा पैसा किती मिळेल वगैरे असं नाही आहे त्यांच्या लक्षात. त्यामुळे ते जर त्यांना पात्र बरोबर नसतील, कित्येक लोकांना त्यांना आणि भिडस्त स्वभाव असल्यामुळे काही काही व्यक्तींची निवड केल्यानंतर त्यांना लोक असं म्हणायचं. हा मॅडम, म्हणजे समजा चित्रपट त्यांना असं वाटायचं की चला गुरुदत्तकडे आपलं मोठं काहीतरी करिअर होईल, पण मध्ये त्यांचं थांबायचं. आणि मग गुरुदत्त त्यांच्या भावाला किंवा इतरांना सांगायचं की त्यांना सांगत नऊ म्हणून असं ते अवघड असं त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. आणि सारखे मनात बदल घडायचे. बरं का? त्यांनी एकदा म्हणजे मला राजीव भारतांनी यांनी सांगितलं बरं का की त्यांनी हा प्रश्न विचारला होता की तुम्ही असे ऐनवेळेला असे बदलत का होता बरं का काही काही गोष्टी. त्यांनी गुरुदत्तनी त्यांना उलटा प्रश्न केला राजीव भारतांना बरं का की तुम्ही आता लेख लिहिलेला आहे आणि तो लेख उद्या तुमचा छापायला जाणार आहे बरं का. उद्या सकाळच्या उद्याच्या अंकात जर जाणार आहे तर रात्री तुमच्या मनात असा विचार येतो की नाही की आपण यातलं हा कार्यक्रम जरा बदलला असतं तर बरं झालं असतं. असं कोणत्याही क्रिएटिव्ह माणसालाही सारखं विचार सुचत असतात. त्यामुळे जसं तुमचं घडू शकतं, पण आता तुमचा गेला तर छापायला गेला असता, पण तुम्हाला वाटतं का नाही असं जे आहे ना तेच माझ्या बाबतीत घडत असतं की मला ते जेव्हा प्रत्यक्ष घडत असं वाटतं की मी ह्याच्याविषयी काही वेगळं अजून करता येण्यासारखं आहे किंवा हे बरोबर झालेलं नाहीये, ही माणसाची प्रवृत्ती आहे, त्याचं समाधान होत नाहीये. तर हा असं ते उत्तर द्यायचे स्वतः गुरुदत्त.
0: आणि याच काळामध्ये त्यांनी गीता दत्तला नायिका करून एक सिनेमा सुरू केला होता, गौरी नाव. तो देखील सिनेमा काही तो पूर्ण झालाच नाही तो सिनेमा.
1: हो, तर त्याच्या मागची कथा अशी आहे बरं का की तिला खूप सिनेमात काम करण्याची हौस होती. तर गुरुदत्तनी तिच्यासाठी निर्माण केला होता गौरी चित्रपट आणि ते बंगाली कथा निर्माण करून ते बंगालीतच करणार होता तो बरं का. तर ते सुरत तर काय झालं की गीता दत्तचे काहीतरी टँट्रम्सच असे हजेर होते की ते गुरुदत्तच्या कलावंत वृत्तीला झेपणारे नव्हते. म्हणजे ते इतरांना जर टॉलरेट करत नव्हतं तर तिला काय टॉलरेट करणार अशी परिस्थिती होती. तर आणि दुसरी गोष्ट त्यांना असं लक्षात आलं की मी आता ऑल इंडियात नावाजलेला असा फिल्म मेकर आणि मी असा रिजनल सिनेमा बंगालपुरता करणं हे त्याला दुय्यम प्रकारचं वाटलं की तळून वाटलं की हे काय करण्यासारखी मजा नाही याच्यात काही करणे. हिंदी मध्ये अफाट यश मिळवणं आणि भारतभर आपलं नाव गाजणं ही गोष्ट महत्वाची आहे. असं करून ते या दोन्ही गोष्टींना तो गौरी चित्रपट अर्धवटच राहून घेतला.
0: आणि गुरुदत्त बाहेर फिर भी आएगी नावाचा एक सिनेमा त्यानं सुरू केला होता साहब बिगड गुलाम नंतर, आणि त्या दुर्दैवाने मध्ये त्याचं निधन झालं. तर ह्या सिनेमाबद्दल काय सांगाल तुम्ही जो अर्धवट गुरुदत्तनं सुरू केला?
1: हो, तर काय झालं की पूर्वी गाजलेला जो याचा चित्रपट होता आपण प्रेसिडेंट त्याच्यावर ना हा चित्रपट त्यांना करायचा होता. आणि हा आणि तुम्हाला सांगतो गंमत बर का की गुरुदत्तच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावांनी आत्मारामनी गुरुदत्तवर श्रद्धांजली नावाची 2 रिळाची फिल्म काढली होती बरं का. आणि त्या रिळामध्ये बहारे फिर भी आएगीचा शेवटचं दृश्य जे गुरुदत्तने स्वतः चित्रित केलं स्वतःवर ते आम्हाला पाहायला मिळालं बरं का. त्याच्यात तो गुरुदत्त त्या वर्तमानपत्राच्या संपादकीपुढे आपला राजीनामा ठेवतो असं ते दृश्य होतं अलग अलग आणि ते राजीनामा देऊन तो निघून जातो आणि एक्झॅक्टली ते दृश्य देऊन तो जीवनातच निघून गेला. हे फार गमतीशीर आहे
0: बरं का.
1: हा ते रे आता काही मिळत नाही. आम्ही बरंच आरत्या वगैरे विचारलं की ते आत्मारावांनी तयार केली दोन रेळ श्रद्धांजली नावाचा भारत फिल्म फिर भी आएगी चित्रपटाच्या गुरुदत्तचा तर मला पाहायला मिळालं होतं. भारी फिर भी हा बर
0: पण गुरुदत्त याच्या आपण शेवटच्या कालखंडाच्या कडे येण्यापूर्वी गुरुदत्तच्या बाकी चित्रपटांचे म्हणजे हबीबवर गुलाम पर्यंत जे चित्रपट होते याची ठळक वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही गुरुदत्तच्या चित्रपटाची तुम्हाला भावलेली ठळक वैशिष्ट्य काय सांगणार तुम्ही.
1: गुरुदत्त यांचा बरं का श्याम
0: देवी यांनी सत्यजित राय सुद्धा गुरुदत्त बद्दल खूप उद्गार
1: काही सांगतो मी तुम्हाला. गुरुदत्त यांच्या गाण्याचं चित्रण हे भारतीय सिनेमाला दिलेली देणगी आहे असं श्याम बेनेगल यांचं मत आहे.
0: बरं बरं.
1: म्हणजे हे जे चांगल्या गाण्यांचं चित्रण कसं करायचं याची जी काही जुनी परंपरा होती ती तोडून घेऊन संपूर्ण नवा कन्सेप्ट जो आणला बर का. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला प्रथम सांगतो बर का की भारतीय सिनेमाचा प्रेक्षक गाणी आणि नृत्य या घटकांकडे तो वेगळा घटक म्हणून पाहत नाही बर का. यामुळे कोणत्याही दिग्दर्शकाला यशस्वी होण्यासाठी गाणी आणि नृत्य सादर करण्याचं कौशल्य प्राप्तच करावं लागतं आणि गुरुदत्त यांना हे सत्य माहिती होतं म्हणून त्यांनी गाण्याच्या संदर्भात स्वतःचे असे एक जसं आम्ही सांगितलं ना मागे की उदयशंकरकडे त्यांची लिबरेशनची जी आयडिया आहे स्वातंत्र्य घ्यायचं आणि आपण आपल्या पद्धतीने तुझी आधुनिकता कशी आणायची ते तर ते काय करायचे त्यांचे त्यांनी काही निर्णय महत्वाचे घेतले होते. गाणी ही पथकतेशी एकरूप असली पाहिजेत
0: बरोबर
1: ती उकरी वाटता कामाने. दुसरा त्यांचा विचार असा होता की गाणे जर विचारपूर्वक वापरलं तर ते एका दृश्याची पूर्ण गरज पूर्ण करतो. नंतर कितीतरी रोमॅन्टिक भावना या संवादातून व्यक्त होऊ शकत नाही
0: तर गाण्यातून
1: संगीतातून आणि गीतातून प्रभावीपणे व्यक्त करता येतात म्हणून गाणी वापरली पाहिजे. आणि जे संवादातून सांगितलं गेलंय त्याची पुन्हा पुनरावृत्ती गाण्यात होता कामा नये हेही ते पथ्य पाळायचे बरं का. कल्पनारम्य सेट्स त्या ऐवजी गाण्यांच्या चित्रणासाठी ते वस्त्रपूर्ण पार्श्वभूमी वापरायचे बरं का. म्हणजे जसं आरपार मध्ये असेल तर गॅरेज मध्ये गाणं घेतलेलं
0: आहे
1: त्याचं जी गरज आहे पार्श्वभूमी आहे वास्तवपूर्ण ती घ्यायची आणि त्याच्यावर गाणं
0: घ्यायचं.
1: नंतर गाणं सुरू होताना संगीताचा तुकडाच असू नये असं त्याचं मत होतं. एकदम गाणं सुरू व्हायला पाहिजे कारण गाण्याचा सुरुवातीचा तुकडा आला की प्रेक्षक रिलॅक्स होतो हे त्यांना आवडत नसे अलग अलग.
0: बरोबर.
1: महत्वाचं म्हणजे गाणं अजिबात डल होता कामाने. गाणं हे अतिशय उत्साहपूर्ण वाटलं पाहिजे म्हणजे गाणं श्रवणीय तर झालंच पाहिजे शिवाय ते दृश्यातूनच भावलं पाहिजे असं ते कटाक्षाने पाळायचे अलग अलग. हे मोठी आणि सगळी तुम्ही आपल्या गाण्यांच्या चित्रणासाठी त्यांनी वापरलेलं आहे.
0: सत्यजित रे यांनी यांच्याबद्दल काय उद्गार सांगितले
1: तेही सांगतो.
0: गुरुदत्त यांच्या चित्रपटांबद्दल आपण शर्मा सरांशी बोलतच आहोत आणि आता मला वाटतं आपण आता ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण गुरुदत्त यांच्याबद्दल सत्यजित रे यांनी काय सांगितलं ते ऐकू आणि त्यानंतर गुरुदत्तच्या आयुष्यातला अखेरचा जो कालखंड होता जो खरं दुर्दैवी कालखंड होता आपल्या सगळ्या चित्रपट रसिकांसाठी भारतीय सिनेमा त्याबद्दल आपण शर्माजींकडनं ऐकूयात. आपण एक घेऊयात एक छोटासा ब्रेक.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आज गुरुदत्त या कलावंताच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 9 जुलैला त्यांचा जन्म झाला होता. 9 जुलै 1925 या दिवशी गुरुदत्त यांचा जन्म झाला होता आणि त्यानिमित्तानं चित्रपट अभ्यासक कृपाशंकर शर्मा यांच्याशी आपण बोलत आहोत त्यांच्या कारकिर्दीविषयी. शर्माजी काय सांगाल गुरुदत्त यांच्या?
1: तर सत्यजित राय गुरुदत्त बद्दल काय म्हणाले ते मी सांगतो. ते म्हणायचे गुरुदत्त यांच्याकडे असलेला रोमॅन्टिसिझम माझ्याकडे नाहीये.
0: बर
1: बर. गुरुदत्त यांना असलेली लयेची विलक्षण जाण आणि त्यांच्या छायाचित्रणात असलेली कमालीची सहजता मला थक्क करते. बर. ते काय म्हणायचे बर का की गुरुदत्त यांच्या कॅमेराची मुव्हमेंट आहे ना ती एखाद्या पाण्यासारखी म्हणजे फ्लुइडिटी पाण्या इतकी लवचिक आहे की चित्रण शैली आहे त्यांची. ते म्हणले की मला त्यांची कमाली जाणे मला हे सगळं श्रेय गुरुदत्त आणि विखे मूर्तींचं आहे बरं का. आणि ते स्वतः म्हणायचे की गुरुदत्त यांनी उदयशंकरकडे जे घालवलेले वर्ष आहेत ते त्याच्यामुळे आणि त्यांचा एकूण गुरुदत्त यांचा दृष्टिकोनच चित्रपट बनवताना म्युझिकल असायचा. म्हणजे पहिल्यांदा ते म्युझिकचा विचार करून मग चित्रपटाच्या विषयात शिरायचे ही त्यांची शैली होती ना लक्षात.
0: गुरुदत्त लक्षात चित्रपट या माध्यमाकडे अतिशय गंभीरतेने पाहिजे. स्वतःच्या कलाकृतीच्या विलक्षण प्रेमात ते असायचे आणि कागद के फुलचं जे अपयश ते त्यांना भावलं नव्हतं. खूप महत्वाकांक्षी त्यांचा सिनेमा होता आणि त्यातनं त्यांना अपयश आलं. अपयश आर्थिक आलं यापेक्षाही लोकांनी तो सिनेमा स्वीकारला नाही याचं जास्त वाईट वाटलं. आणि त्यानंतरचे दोन्ही सिनेमे त्यांनी दुसऱ्या दिग्दर्शकांकडे दिले आणि त्यानंतर पुढची 2 वर्षाची होती गुरुदत्तच्या कालखंडात शेवटची 2 वर्ष. ह्या 2 वर्षाचा जो शेवट झाला ज्यामध्ये गुरुदत्त यांनी स्वतःचा आत्मनाश करून घेतला तर ह्या आत्मनाशाकडे जाणारा जो गुरुदत्ताचा प्रवास होता मागच्या 2 वर्षातला याबद्दल तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. ते आम्हाला कुठल्याही पुस्तकाने वाचायला मिळत नाही तर आपण थोडक्यात काय सांगाल? आपल्याकडे आता शेवटचा टप्पा आलेला आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही याबद्दल?
1: हा तर त्याचं असं झालं की कायम त्यांच्या म्हणजे वैवाहिक जीवनात सारखे खटके उडायचे आणि ते गीताबद्दल मुलांना घेऊन काय माहेरी निघून जायची अशी सारखं घटना घडायच्या. आणि पण पुढे 62 दरम्यान त्यांच्यामध्ये बराचसा समेट झाला आणि ते काश्मीरला गेले आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे कन्यारत्न प्राप्त झालं. 62 साली तिचं नाव मीना ठेवण्यात आलं. 63 मध्ये उन्हाळ्यामध्ये त्यांचा बंगला पाडण्यात आला बर का. आणि ते अशोक अपार्टमेंट मध्ये भाड्यामध्ये राहायला गेले. त्याच्यानंतर पुन्हा 64 मध्ये त्यांच्या घराहून खूप कडाक्याचं भाषण झालं भांडण झालं आणि गुरुदत्त पेडर रोडवर आर्क रॉयल या मध्ये राहायला गेले. आणि जाताना फक्त त्यांच्याकडे एक नोकर रतन नावाचा आणि शैपाकी इब्राहिम होता लक्षात. तर एकूण काय झालं की या पिरियड मध्ये स्टुडिओ आणि स्टाफ सांभाळणे या दरम्यान त्यांना पैशाची गरज असल्या कारणानं त्यांनी बाहेरचे चित्रपट स्वीकारले जसे की सुभाई बहुराणी भरोसा सुहागन सांजर सवेरा हे सगळे 62 63 64 दरम्यान. आणि विशेष म्हणजे मद्रासकडचे चित्रपट महिन्यात लगेच तयार व्हायचे आणि त्यांना चांगल्यापैकी मानधनही मिळालं तिकडे दक्षिणे. आणि याच 64 दरम्यान जानी वाकर आणि त्यांचे गुरुस्वामी वगैरे शिकारीवरही गेले होते लक्षात. आणि 64 ला जो राज कपूरचा संगम चित्रपट आला त्या रंगीत चित्रपटाने ते फार प्रभावित झाले आणि त्यांच्या मनात आलं की आपल्याला रंगीत चित्रपटाची निर्मिती करायला हवी फार. आणि त्यामुळे त्यांनी राज कपूर बरोबर बऱ्याच चर्चा त्यांच्या घडल्या त्या काळामध्ये. आणि मग याच्यानंतर त्यांनी तो जो बहारेची निर्मिती करायला घेतली आणि त्या दरम्यान त्याच्यात तनुजा आणि मला सिन्हा होते बरोबर. तर तनुजाच्या जवळजवळ तनुजा बरोबर 11 वेळ तयार झालेली आहेत तिथे बहारेची. तर त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या स्वभावावर प्रकाश टाकला आहे की सगळेजण त्यांना म्हणतात की त्यांचा स्वभाव राजीव आहे आत्मघातकी आहे लक्षात. पण म्हणजे की मला ही त्यांची बाजू कधीच समोर आली नाही. त्या अतिशय त्यांना खेळकर वृत्तीने बघायला नाही. शेतीवर कधी त्यांची मुलगी आली तर तिला बाहुली देऊन ते असे म्हणजे का कडेवर घ्यायचे वगैरे इतकं प्रेमाने. आणि सध्या स्टाफ बरोबर जेवण करायचे, कुठलाही लाईट मोड असो किंवा काही असो त्यांच्याशी अगदी सौहार्दाने ते वागायचे. आणि कुठलाही भेदभाव म्हणजे स्वतःच सांगायचे, कोणाशी भेद करू नका, हा मोठा हा तंत्रज्ञ हा बघू स्वतःही ते अगदी.
0: तर हे सगळं प्रोफाईल सगळं कुटुंबोत्सल गुरुदत्त असेल किंवा सगळ्यांची सौहार्द वागण्याचा, मग त्यांना असा टोकाचा निर्णय का घेतला असं वाटतं तुम्हाला?
1: हा याचा कारण असं आहे की त्यांना म्हणजे ते एक तर त्यांना निद्रानाशाचा रोग होता ना.
0: बर.
1: म्हणजे त्यांना झोपच यायची, दोन दोन तीन तीन दिवस ते झोपच येत नाही. त्यामुळे त्यांना झोपेसाठी गोळ्या घ्याव्याच लागायच्या अशी त्यांची परिस्थिती होती.
0: बर.
1: तर ते सोनारिल्स नावाच्या त्या गोळ्या घ्यायचे
0: बरोबर.
1: आणि ते त्या गोळ्या घेतल्यानंतर जमायचं. आणि सुरुवातीच्या काही काळात ते दारू वगैरे घ्यायचे. ते दारू म्हणजे सगळं चित्रपटाचं चित्रण वगैरे संपल्यानंतर एकांतात असल्यावरच घ्यायचे, असं कामाच्या दरम्यान घेत नसत. तर असे सुरुवातीचा आणि काय संवेदनशील असल्यामुळे त्यांना काय व्हायचं कधी कधी घरी खूप भांडण झालं किंवा काही झालं तर ते आत्महत्येचाच विचार करायचे, असे दोन तीनदा घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये पूर्वीच. त्यांना ऍडमिट करावं लागायचं, मग ते कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस बेशुद्ध असायचे. मग त्यांना पण त्या काळामध्ये ते नेहमीच गीतादत्तच नाव द्यायचे की. आणि मग त्या सगळ्या बहिणींनी वगैरे त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत की ते कसं घडत असे त्यांचं. तर किंवा कोणाला आत्मारामला बोलून द्यायचे की ते माझ्या बरोबर राहा वगैरे असं.
0: अतिभावनाशील असणं हे कधीकधी आत्मनाशाकडे नेतं असं सायकियाट्रिस्ट म्हणतात. गुरुदेवच्या वरती तसं झालं असेल काही?
1: शक्य.
0: कारण गुरुदत्त तुम्ही लिहिले की गुरुदत्त ज्या वेळेला ऑक्टोबर 1964 मध्ये गेले त्या काळामध्ये त्यांचं बऱ्यापैकी सिनेमाबद्दल इतरांशी बोलणं वगैरे चालू होतं. त्यांच्या आदल्या दिवशीचं तुम्ही बऱ्यापैकी दिनक्रम सांगितलाय. असं कुठेही आपल्याला काही वाटलं नाही की ते काही असं काही टोकाचं पाऊल उचलतील ते?
1: नाही नाही. तर स्वतः अब्रारजी त्यांच्या बरोबर होते ना. म्हणजे ते त्यांचा जो 9 ऑक्टोबरचा सगळा प्रसंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचा भाऊ होता देवी दत्त तो त्यांच्या बरोबर दिवसभर होता. आणि त्यांनी कपडे खरेदी केले, सगळ्यांनी केले, मार्केटमध्ये गेले, घरी ऑमलेट वगैरे बनवून खाल्लं वगैरे. आणि संध्याकाळी 6:30 अब्रारजी आले ते पटकथाचा शेवट लिहायला. आणि ते रात्री 1:30 होते गुरुदत्त त्यांच्या बरोबर. पण थोडीशी निराशा त्यांची होती. एका पुण्याच्या येरोड्याच्या वेगाच्या इस्पितळात एका मित्राचं पत्र गुरुदत्त यांना आलं होतं. त्या पत्रामध्ये त्या माणसांचं ते पत्र वाचून दाखवताना त्यांनी अब्रार अली म्हणाले की मलाही असं वाटतं की मी कधीतरी वेगळाच होईल. अब्रार म्हणले की अरे असं काय तुम्ही बोलताय, पण असं काही टोकाचा विचार करतील असं कोणालाच वाटलं नाही. पण अब्रार अली यांनी 2004 पुन्हा रिव्हाइज करून असं लिहिलं आहे की काय झालं, झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि त्या ज्या 10 ऑक्टोबरच्या म्हणजे 9 ऑक्टोबरच्या रात्रीचे 9 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:30 ते दारू घेत होते. किंवा रात्री 2-3 सुद्धा एक बाटली जवळजवळ त्यांनी हक्काने मागून घेतली त्यांच्या नोकराकडनं आणि ती दारू घेतली. त्यामुळे दारूचा मोठा डोस आणि जवळपेच्या गोळ्यांचा डोस असा एकत्र झाल्यामुळे सायलेंट असा हार्ट अटॅक झालेला आहे असं त्यांचं मत आहे. आत्महत्या नव्हती पण ते घडलं खरं त्या दारूच्या असं त्यांनी फायनल वर्डिक्ट स्वतः अब्रार अली यांनी 2004 सहारा नावाच्या वर्तमानपत्राला दिलेलं आहे.
0: खरं तर हे आपल्या भारतीय रसिकांचं मोठं दुःख आहे की गुरुदत्तचा मनस्वी कलाकार अवघ्या 39 आपल्यातून निघून गेला. नंतर तुमचं जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे गुरुदत्तांच्या मुलीशी बऱ्यापैकी केलं होतं, त्यांचे पुण्यातले चिरंजीव अरुण दत्त यांच्याकडे तर तुमचं कायम जाणं येणं असायचं. तर त्यांच्या

0: उसके फूल। त्यानंतर त्यांनी एक तोषाची चित्रपट बाज नावाचा जो काढला तो काश्यून ड्रामा होता। नंतर त्यांनी मुस्लिम सोशल चौधरी का चांद निर्माण केला आणि याच्याशिवाय एक विशिष्ट कालीन चित्रपट ज्याला पिरियड
1: मूवी
0: साहेब बेगम गुलाम काढली। तर याच्यावरून त्यांच्या प्रतिभेचा आवाका आपल्या लक्षात येतो की त्या सर्व प्रकारच्या निवेदन शैली कथन शैली त्यांना अवगत होत्या बरं का। आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना अलिबाबावर चित्रपट काढायचा होता बरं का। त्यांचं म्हणणं असं होतं की अलिबाबाची कथा सुद्धा आपण मी आजच्या काळाशी जोडून दाखवू शकतो अनेक लक्षात। आणि कागज के फूलचा अपयोग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आर्य चाणक्य नावाची ऐतिहासिक सिनेमा स्कोप चित्रपट मी करणार आहे अशी घोषणा केली होती बरं का। आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का दिला होता। तर यामध्ये असं लक्षात घ्यायला पाहिजे की गुरुदत्त यांना सर्व प्रकारच्या कथन शैली अवगत होत्या। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुदत्त यांच्या बाबतीत की आता जो आपण 51 त्यांनी बाजी चित्रपट आला तो पर्यंतच्या गोष्टी पर्यंत चित्रपट जे एकूण परंपरा होती ती सगळी बदलली म्हणजे गुरुदत्त यांच्या चित्रपटातून प्रत्येक गोष्ट वेगळेपण घेऊन आलेली। मग ते चित्रपटाचे संवाद असतील, छायाचित्रण असेल किंवा गाणी असेल, या सगळ्यांचं वेगळं पण त्यांनी चित्रपट सृष्टीत आणलं हे गुरुदत्त यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या कमर्शियल सिनेमामध्ये। आणि याशिवाय त्यांनी कासा साहेब बेबी आणि कागज के फूल या अभिजात कलाकृती त्यांच्या जगभर गाजलेल्या आहेत। तर एकूणच आपल्याकडे मेहबूब बिमलराव आणि राज कपूर यांच्या नंतरचा नवा हा असा एक दर्जेदार फिल्म मेकर आपल्याकडे जन्माला आला हे महत्वाचं आहे।
1: मगाशी माझा प्रश्न असा होता की त्यांच्या फॅमिली मेंबर शी तुमचं बऱ्यापैकी इंटरॅक्शन झालं होतं पुस्तक आणि विशेषतः अरुण दत्त यांच्याबद्दल। अरुण दत्त यांनी तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देखील सांगितलं होतं की तसा गुरुदत्त यांचा माझा सहवासक्रम मी खूप लहान होतो
0: ते 8 वर्षाचे होते
1: कारण त्यांना ते म्हणे तुमच्यासारखं मी गुरुदत्त यांना पडद्यावरच पाहिलं त्यांचं। बाकी त्यांची बहीण असेल त्यांची आई असेल यांनी गुरुदत्त यांच्या कलाकृतीचं कसं मूल्यमापन केलं
0: होतं। त्यांनी असं केलं की बहीण जी होती ती बरेच गुरुदत्तच्या लग्नाला साक्षीच आहेत कारण त्यांच्या दोघांचं गीतादत्त प्रेम प्रकरण हाताळण्यामध्ये त्या स्वतः म्हणजे निरोप पोचवणे पत्र पोचवणे वगैरे आणि मुंबईच्या पवई लेकवर यांना दोघांना एकांत मिळावा गीतादत्त आणि यांना त्याच्याकरता ते कारणी गेल्यानंतर राज खोसला आणि म्हणजे त्यांची बहीण ललिता नाजरी या बाजूला जाऊन बसायच्या आणि त्यांना ते प्रेम संपादन करायला त्या वेळी नदीशीर बहिणीच्या जास्त आठवणी आहेत। बहिणींनी म्हणजे सांगितलं की त्यांनी जे काही कलकत्त्यातले लहानपण जे आहे त्या काळामध्ये आम्ही आमचे काकांना सिनेमाचे पास मिळायचे तर आम्ही एकेका दिवसात दोन दोन तीन तीन सिनेमे देखील पाहत होतो गुरुदत्तही पाहायचा आणि त्यामुळे त्यांच्या तिचं फार असोसिएशन गुरुदत्त बद्दल होतं।
1: नक्कीच नक्कीच आणि शर्माजी मला वाटतं आपण काल आणि आज गुरुदत्ताच्या संपूर्ण कालखंडाविषयी अतिशय रसिल्या अगदी शब्दामध्ये तुम्ही गुरुदत्त आमच्या समोर उभा केला। तुम्ही आवाज 107.8 च्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा असंच कुठल्या तरी निमित्ताने आपण भेटूयात आमच्या श्रोत्यांना नेहमी कारण मागे तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी आमच्याकडे आला होता विजय तेंडुलकर यांच्याबद्दल बोलण्यासाठी तर आम्हाला भरपूर मेल आले होते की शर्माजी यांच्याकडे आम्हाला तेंडुलकर पुन्हा नव्याने आणि त्यांचे वेगवेगळे पैलू आम्हाला दिसले। तसंच मी आज देखील म्हणेल की गुरुदत्त यांचे देखील वेगळे पैलू तुमच्या शब्दात दिसले। थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद रसिकांनी तुम्ही 107 रेडिओ पुणे यावा। थँक्यू
0: तुमचेही आभार।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: 24 घंटे का व्रत रखें, चाहे कुछ भी हो जाए, चाहे सामने वाले का व्यवहार कैसा भी हो, मेरा मन, वाणी और व्यवहार शांत और प्रेम से भरपूर। सिर्फ 24 घंटे का व्रत रखें तो भी हमने सृष्टि की कितनी सेवा की, और जो चीज हम एक दिन कर सकते हैं हम उसको हर रोज कर सकते हैं, क्योंकि वो हमारे पास पावर है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळ यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आजच्या शो साठी आपण तू, मी आणि पाऊस हा शब्द दिलेला होता। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शोसाठी खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ज्या सर्व रचना आहेत त्या दोन शोमध्ये किंवा तीन शोमध्ये आपण या विषयावरच्या रचना सादर करणार आहोत। तर सिरियलने ज्या रचना अगोदर आलेल्या आहेत त्या रचना आपण आजच्या शोमध्ये घेतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं। पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं। तर ही माझी एक चारोळी होती, आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तू, मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला। वा, तू, मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, तुझा स्पर्श मनात साचला, तुझा स्पर्श मनात साचला। तर पाऊस, तू आणि मी, त्यामध्ये आठवणींचा सुगंध। तर या आठवणीच्या सुगंधाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आवाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की इंद्रधनुचे रंग घेऊन घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू, मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, तू, मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, सुंदर शिदोरी। तर इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू, मी आणि पाऊस म्हणजे जणू काही सुखाची सुंदर अशी ही शिदोरी आहे। तर अप्रतिम शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये आरती म्हेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिले। आरती म्हेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कम येथून की तू, मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, तू, मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, मिळणाची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मिळणाची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मलाच आरशात। तर पाऊस ज्यामध्ये भिजल्यानंतर मिळणाची चाहूल लागते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात, शीतल शिवराज मालुसरे मॅडमनी महाड रायगड येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, भावनांचा वर्षाव होताना, भावनांचा वर्षाव होताना बिघडत नाही प्रेमाची लय, बिघडत नाही प्रेमाची लय। तर भावनांचा वर्षाव आणि पावसातलं भिजणं याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की या निसर्गाच्या सानिध्यात तू, मी, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा. पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझा चेहरा मला दिसावा. या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा. पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझा चेहरा मला दिसावा. तुझाच चेहरा मला दिसावा. वाह, तर तू मी आणि पाऊस आणि त्या पावसाच्या थेंबामध्ये प्रत्येक थेंबामध्ये तुझा चेहरा दिसावा. तर आपल्या सखीप्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय. मॅडमने लिहिलंय की गच्च भरून गच्च आभाळ भरून यावं. गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस. गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस. मनसोक्त चिंबचिंब भिजावं. पूर्ण व्हावी मनाची हौस. पूर्ण व्हावी मनाची हौस. तर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पावसामध्ये भिजणं आणि जेव्हा आभाळ भरून येतं, जेव्हा पाऊस येतो आणि त्यामध्ये दोघांचं भिजणं होतं, तो एक अतिशय आठवणीतला सुंदर असा क्षण असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने पुढच्या चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेसी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत, बरसत आहेत कविता या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत. आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. आभाळासोबत रीत होतंय माझंही मन. आभाळासोबत रीत होतंय माझंही मन. निदान त्याला तरी माझी दया आली. निदान त्याला तरी माझी दया आली. वाह, तर खूप सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय. स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. मिलनाची आस. तर अप्रतिम सुंदर भाव पावसाबद्दलचे आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिलंय की एका छत्रीत तू आणि मी. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे. खट्याळ पाऊस भिजवी अंग. खट्याळ पाऊस भिजवी अंग. गहिरे प्रीत गंधित धुमारे. गहिरे प्रीतगंधित धुमारे. वाह, तर खट्याळ पाऊस जो अंग अंग भिजवतोय आणि प्रीतगंधित गहिरे असे धुमारे या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते. आणि श्रोते हो, पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रिया दिलीप बदकी मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की न सांगता खूप काही बोलून जातो. सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो. वाह, खूप काही न सांगता खूप काही बोलून जातो. सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो. तू मी आणि पाऊस सोबतीला असले की. तू मी आणि पाऊस सोबतीला असले की. सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की सुख्या मनावर आनंदाचे तुषार उडवणारा हा पाऊस. आणि पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत की आज भिजूनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी. आज भिजूनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी. शब्द नको आता कुठले. शब्द नको आता कुठले. मनास बोलू दे नजरेनी. मनास बोलू दे नजरेनी. वाह, तर शब्दाविना मनाचा संवाद त्या पावसात. त्या पावसाच्या सरींनी भिजून खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे चिंचवड इथून लिहिले. मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा. तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा. तन मन भिजते ओढीने तुझ्या जेव्हा कोसळती पाऊसधारा. जेव्हा कोसळती पाऊसधारा. आणि खरंय की विरहामध्ये सुद्धा मनाच्या तारा जोडणारा हा पाऊस मॅडमच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने लिहिले आहे. बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून. आणि सर लिहितायत की पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता. प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. वाह. पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता. प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थबकून राहिला. आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थबकून राहिला. तू मी आणि पाऊस हाच प्रेमाचा सुवास होता. हाच प्रेमाचा सुवास होता. वाह वाह. तर प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आणि पाऊस फक्त पाणी नाही तर तुझ्या स्पर्शाचा भास होता. तर पाऊस म्हणजे तिच्या स्पर्शाचा भास. पाऊस म्हणजे प्रत्येक थेंबात न बोललेला श्वास. अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले. शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते. तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते. तू मी आणि पाऊससुद्धा आपल्या. तू मी आणि पाऊससुद्धा आपल्या. प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो. प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो. तर तुझ्या बाहुपाशातलं ओसंडून वाहणारं सुख आणि तू मी आणि पाऊस हे प्रियतम मधाळ विश्वात रममान होतो. तर अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे. आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये सौ मानसी प्रमोद वाठारे मॅडम यांनी कुडाळ सातारा येथून लिहिलंय. मॅडमनी लिहिलंय की पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील. पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील. पण तू मी आणि त्या पावसाची आठवण. पण तू मी आणि त्या पावसाची आठवण माझ्या हृदयात कायम बरसत राहील. माझ्या हृदयात कायम बरसत राहील. वाह. तर त्या पावसाची आठवण कायम हृदयात बरसत राहील. तर हृदयातला बरसणारा पाऊस मॅडमच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या रचनेमध्ये सुरेश अनंत तारेसर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. सुरेश अनंत तारेसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं. पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं. माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं. वाह. माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता. कारण तू मी आणि पाऊस एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. तर खूप अप्रतिम सुंदर असे आठवणींचे भाव पावसासोबतच्या आठवणींचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. वाह. तर खूप अप्रतिम पावसाबद्दलचे भाव आणि पावसामुळे जे तिचं सौंदर्य आहे ते पावसात भिजल्यामुळं उजळले असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे. सर लिहितायत की तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा. तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा. ढगांचा गडगडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. वाह. त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा. ढगांचा कडकडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, तू मी आणि पाऊस। वाह, खरंच की एक सुंदर असा रोमॅन्टिक क्षण सरांनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये मौसमी वारे या शीर्षकाखाली निसर्गकवी या नावाने श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे। कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे। प्राणी पक्षी जीव जगण्यास वृक्ष बोलवी मोसमी वारे, वृक्ष बोलवी मोसमी वारे। आणि आपल्याला माहीत आहे की मोसमी वाऱ्यामुळे पाऊस येतो, पावसामुळे सारे जीव जगतात। खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहित आहेत तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळ तो गंध, तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळ तो गंध। तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध, तुझ्या माझ्या प्रीतीचे, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध। तर ओल्या मातीचा गंध दरवळल्यानंतर तुझ्या माझ्या प्रीतीचे अनोखे असे बंध जुळलेले आहेत। हे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया। कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून। सरांनी लिहिलंय की भिजले सर्वांग तुझे बघ पावसाने, चिकटली वस्त्रे अंगावरच पाण्याने, खुलून दिसे सौष्ठव तुझे ओल्याने, नहालीस आज आगळ्या सौंदर्याने। पाहतच राहिलो मी तुझला वारंवार, वाटे पिऊन घ्यावे सौंदर्य डोळाभर, ओलेतीच दिसते तू स्वरूप सुंदर, भासे मज शिल्पकाराचा आयुष्कार, शिल्पकाराचा आयुष्कार। वाह, तर शिल्पकाराचा आयुष्कार जणू तो आहे त्या पावसात भिजल्यानंतर, असे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, हा खेळ शब्दांचा या शोमध्ये। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की ती मी नि पाऊस यांचे आहे एक गुज, ती मी आणि पाऊस यांचे आहे एक गुज। आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, जे आपल्याला पाठवलेली आहे विक्रम राजवर्धन सरांनी गगनबावडा कोल्हापूर येथून। सर लिहित आहेत की तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू नसताना खूप बरसावा पाऊस, तू नसताना खूप बरसावा पाऊस, आतला पाऊस लपवण्यासाठी, आतला पाऊस लपवण्यासाठी। वाह, तर तू नसताना पाऊस बरसला पाहिजे, कारण आतला पाऊस त्यामुळं लपवता येईल। खूप अप्रतिम धैर्य असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय, आणि सर लिहित आहेत तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, प्रेमाच्या रिमझिम सरीत अंतकरणी भिजत राहतो, अंतकरणी भिजत राहतो। वाह, तर प्रेमाच्या रिमझिम सरींमध्ये अंतकरणामधला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत मशीरभाते सरांनी तालुका

नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय सरलीत आहेत की तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, एकमेका मिठीत घेऊ सभोवती सृष्टी कांती, सभोवती सृष्टी कांती। वा, तर जेव्हा आपण तिघं असू तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊया, तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया आणि ज्यामध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाईनगर सातारा येथून। मॅडमनी लिहिलं आहे की तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, आल्हाददायक साठवण। अगदी मोजक्या शब्दामध्ये तू मी आणि पाऊस या तीन शब्दांना, या तीन प्रसंगांना आणि या तीन शब्दांमधल्या भावभावनांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं की सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक अशी साठवण आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलं आहे। मॅडम लिहित आहेत की उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली। वाह, तर मी पावसात उभा होतो तेव्हा नेमकी तू मला दिसलीस आणि तू लाजरी होती, तू हसरी होती आणि जणू अप्सराच भासली। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिले, आजही आठवतो क्षण तो मला प्रेमाचा, आजही आठवतो क्षण तो मला प्रेमाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा। वा, तर तो प्रेमाचा क्षण ज्यामध्ये हाती हात होता आणि पावसाचा ऋतू होता, सोबत तू आणि मी होतो, सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले, तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, क्या बात आहे, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे। अप्रतिम सुंदर शब्दांकन पावसाबद्दल, तू मी आणि पाऊस असल्यानंतर सारे शब्द भिजून गेले, सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत सजा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा, तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा। तर पावसाला आळवणी केल्यानंतर तो आला पण एवढा बरसला की जणू पशुपक्षी मानवाला सजाच दिली, तर सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। मॅडमनी लिहिलंय चिंब होऊ रिमझिम पावसात या शीर्षकाखाली की चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, काळजात उठतो मोर पिसारा, काळजात उठतो मोर पिसारा, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी। वा, तर पावसामध्ये चिंब होऊन जाऊया आणि प्रीतीची मंजूळ गोड गाणी गाऊया, असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीत सरी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, धुंद बेधुंद मृदुगंधातून। वा,
धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरी प्रीत सरींचे शिंपण, अंतरी प्रीत सरींचे शिंपण। वाह, तर धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरामध्ये प्रीत सरींचं शिंपण झालेलं आहे, असं या अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलं आहे। सर लिहितायत की गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली। गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली। हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली, हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली। प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली, प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली। जेव्हा तुझा हातामध्ये हात आला तेव्हा जणू काही वेळ थांबून राहिली। प्रत्येक सर ही आठवणींना स्पर्शून गेली, तर आठवणींना स्पर्शून जाणारी ती पावसाची सर सरांनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये चौकविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिलं आहे की तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा, तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा। सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा, सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा, जणू ढकलत होता वारा। वाह, तर ते दोघे पावसाची रिमझिम आणि किनाऱ्याचा शोध, त्यासोबतच असं वाटत होतं की वाळवंटातल्या त्या होडीला वारा ढकलत होता। अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीकडे वळूया। सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी, तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी। पाऊस हा धुवाधार अविरत बरसती सरी, अविरस बरसती सरी। तर धुवाधार पावसातल्या अविरत बरसणाऱ्या सरी आणि हरी श्रीहरीचं बोलवणं, वारीला जाऊया। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीकडे वळूया। मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते, तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते। त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकांतात फसते, त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकमेकांत फसते। आणि खरंय की पाऊस आला की वेडे मन एकमेकांमध्ये फसून जाते, कारण त्यांच्या तिघांचं समीकरण जुळलेलं असतं। अप्रतिम शब्दांकन होतं। पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की हवे सोबतीला तू मी आणि पाऊस, अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस। हवे सोबतीला तू मी आणि पाऊस, अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस। असावा हात तुझा माझ्या हातात, असावा हात तुझा माझ्या हातात। आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस, आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस। वाह, तर तुझा हात माझ्या हाती आता असावा, तू प्रेम गीत म्हणत म्हणत मलाच आठवावीस। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। मॅडमनी लिहिलंय तन्मय ओले चिंब आपण या ओल्या राणी, ओले चिंब आपण या ओल्या राणी। झरझर पाऊस धारा अधिक बिलकती, आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी। राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती, आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी। राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती, मयूरही धुंद थिरकती। वाह, तर ओठांवर आलेली प्रीतीची गाणी आणि मयुरांचं थिरकणं मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी दक्षिण खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तू आणि पाऊस तुमचा काहीच नेम नाही, तू आणि पाऊस तुमचा काही नेम नाही। कधी रिमझिम पावसाची सर तर कधी मुसळधार बरसशील, हे काहीच सांगता येत नाही, तर कधी मुसळधार बरसशील हे काहीच सांगता येत नाही। वाह, तर पाऊस आणि तो या दोघांची तुलना करताना ते दोघे कधी बरसतील हे सांगता येत नाही, अशी
शब्दरचना या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये सुरूच आव्हानात या शीर्षकाखाली श्री गणेश गजानन केने सरांनी मुक्काम गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिले. सर लिहित आहेत की चल सखे जाऊ सुरूच्या बाणात, चल सखे जाऊ सुरूच्या बाणात, सुरू झालाय रिमझिम पाऊस. वा, मनसोक्त भिजून लुटू आनंद तिथे, असू फक्त तू मी आणि पाऊस, असू फक्त तू मी आणि पाऊस. तर सुरूच्या बाणात जाऊया आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये भिजूया, असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून, हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढवला. हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढविला. दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस. दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस. ओलेत्या क्षणांचे जणू साक्षी आपण, ओलेत्या क्षणांचे जणू साक्षी आपण, तू मी आणि पाऊस, तू मी आणि पाऊस. वाह, तर निसर्गाचं मनोहारी रूप जे सजतं, जे निखरतं पावसाच्या येण्याने, आणि त्याला त्या ओल्या क्षणांचे आपण साक्षी आहोत या अनुषंगानाची मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया. रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया, आयुष्य आपले जगूया. वाह, तर दोघे मिळून भिजू आणि दोघे मिळून एकत्र आपले आयुष्य जगू या रिमझिम पावसात. सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. वचन शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, आयुष्यभर साथ. वा, तर पावसामध्ये हात धरला आणि पावसामध्ये आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौवैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, रिमझिम परसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, तू मी आणि हा गारवा, तू मी आणि हा गारवा, क्षण तो तिथेच थिजून जावा, क्षण तो तिथेच थिजून जावा, तो क्षण जो संपूच नाही असं वाटावं, तो क्षण त्या रिमझिम परसणाऱ्या पावसातला ज्यामध्ये तुझा हात माझ्या हातामध्ये असावा. खूप अप्रतिम प्रेमभाव, पावसातले प्रेमभाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. श्रोते हो, आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम खुश बैठे हैं, हम प्यार से वो चीज खा रहे हैं जो हमें पसंद है, तो पूरी सिचुएशन तो हमारी है एक्चुअली। सी द सिचुएशन इज ऑल अबाउट मी। मैं आराम से इस कुर्सी पे बैठी हूँ, मेरे सामने मेरी फेवरेट मिठाई है, मैं प्यार से खा रही हूँ, एवरीथिंग इज परफेक्ट, हैप्पी हैप्पी। और सामने से कोई आया, किसी ने एक लाइन बोल दी। इस केस में लाइन इतनी बहुत ज्यादा कड़वी भी नहीं है, लेकिन हो सकता है किसी ने कोई कड़वी लाइन भी बोल दी, कोई अब्यूजिव लैंग्वेज यूज कर ली, किसी ने झूठ बोल दिया, किसी ने डांट दिया। इस केस में तो कुछ भी नहीं था, इस केस में थोड़ा सा बोला कि आपको थोड़ी परहेज करनी चाहिए थी। हियर माई वर्ल्ड वॉज परफेक्ट, सब कुछ मेरे अनुसार था, लेकिन सामने से कोई आया, सामने से किसी ने एक लाइन बोली और वो एक लाइन ने मेरे पूरे वर्ल्ड को आउट ऑफ कंट्रोल कर दिया। मन डिस्टर्ब्ड, फीलिंग्स डिस्टर्ब्ड, फिर वर्ड्स डिस्टर्ब्ड, काफी देर तक डिस्टर्ब्ड। मीनिंग वन लाइन, किसी की एक लाइन मेरी इस दुनिया को एक घंटे के लिए डिस्टर्ब कर सकती है। और ये भी हो सकता है कि अगली बार जब आप उनसे मिलेंगे तब भी आपको वो वाली बात याद आ जाएगी। सो इट विल नॉट इवन रिस्ट्रिक्ट टू दिस वन आवर, ये हो सकता है कि इट स्टेज ऑन माई माइंड एंड इट कम्स बैक टू माई माइंड लेटर ऑन। शायद कभी जब वो लड्डू खा लिया तब वो बात याद आ जाएगी, या शायद वो बहन सामने कभी आ जाएगी तो वो बात याद आ जाएगी। मतलब माई माइंड, ये हमारा एक्सरे है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलेलंय की नभात दाटून येतात मेघ, फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। नभात दाटून येतात मेघ, कोसळण्याचा फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। पाऊस आला की तू येशील, एवढीच असते या मनाला आस। पाऊस आला की तू येशील, एवढीच असते या मनाला आस, या मनाला आस। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढील रचनांकडे वळतोय। श्रोते हो, आपल्याला आजच्या शोसाठी भारतीय कोल्हापूर मंच या समूहातर्फे काही रचना आलेल्या आहेत, त्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत। आणि या भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आलेल्या रचनांमधील पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये स्वप्न गाव या शीर्षकाखाली सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले। तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, एका छत्रीत दोघे आपण स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे, स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे। तर आपलं जे नातं आहे तू मी आणि पावसाचं, तर ते हळवं आणि रोमॅन्टिक असं नातं आहे, आणि स्वप्नांच्या गावामध्ये जाण्यासारखं ते वातावरण असतं। त्या अनुषंगाने जे भाव या चारोळीमध्ये होते, आणि पुढच्या चारोळीमध्ये चिंब पाऊसधार या शीर्षकाखाली हिरकणी या नावाने ज्योती सूर्यवंशी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, थंडगार वारा। तर पावसाच्या रिमझिम धारांना आणि वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। घट्ट नाते या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते। तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे, त्याच्याबद्दलचे आणि नात्यांबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या चारोळीमध्ये जन्मभूमी या शीर्षकाखाली विजया रमेश सोनी मॅडम लिहित आहेत अमेरिका डॅलास येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी मज वाटे चंदन, जन्मभूमी मज वाटे चंदन। क्या बात आहे। तर जन्मभूमी या शीर्षकाखालील अमेरिका येथून पाठवलेली विजया रमेश सोनी मॅडम यांची डॅलास अमेरिका येथून पाठवलेली ही अप्रतिम रचना होती की काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी ही चंदनासारखी मज वाटते. प्रतिम, मातृभूमीबद्दलचे भाव व्यक्त करणारी, बळीराजाबद्दलचे भाव व्यक्त करणारी ही रचना होती पुढच्या चारोळीमध्ये. सौ रेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की तो मी आणि पाऊस एकमेकांना वाचून करमेना, तो मी आणि पाऊस एकमेकांना वाचून करमेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना. तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे होते आणि पावसाशिवाय करमत नाही असे अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होते. पुढच्याच एका छत्रीचा कोपरा या शीर्षकाखाली माधव लाईदवार सर लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सरांनी लिहिलंय, रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो. क्या बात आहे, रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो, एका छत्रीत दोघे नाते हळू फुलतो, नाते हळू फुलतो. तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रतिभा प्रशांत पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की तो मी आणि पाऊस शब्द सारे हरवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले. जेव्हा ते तिघे असतात तेव्हा शब्द हरवून जातात आणि डोळे बोलतात आणि ते मनामध्ये साठवलं जातं. तर अप्रतिम भाव पावसातले मॅडमच्या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये इंदू खरात मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. इंदू खरात मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात. तर धुवाधार कोसळणाऱ्या पावसांमुळे मोत्याचे जीवनात आलेले क्षण या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते. स्वप्न शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये सौ शैलजा देवधर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, गुंतले हात हातात नको कधी दूर जाऊस, नको कधी दूर जाऊस. वा, तर फुलण्याचं स्वप्न आणि हातात गुंतलेले हात, तू मी आणि तो पाऊस. अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ विना मुळे मॅडम लिहित आहेत की ढग आले दाटून सोबतीला भिजली, ढग आले दाटून सोबतीला भिजली, तू मी आणि पाऊस, किती खुशी सजली, किती खुशी सजली. तर त्या पावसातला तिघे जण असल्यानंतरचा आनंद मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत बुलढाणा येथून. मॅडमनी लिहिलंय, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे. वा, तर तिघे असे जणू काही एकजीव झालेलो आहोत, रोम रोमी उघडून झालेलो आहोत की थेंब आणि पानाचं जणू काही नातं असतं. तर अप्रतिम भाव होते पुढच्या चारोळीमध्ये सौ किरण कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. आणि मॅडमनी लिहिलंय, किती वेडाव तो म्हणाला, तू तो मी आणि पाऊस, किती वेडाव तो म्हणाला, तो मी आणि पाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस. तर गंधाळलेला चिंब श्वास मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप राजाराम सोनार सरांनी बदलापूर येथून लिहिले. सर लिहित आहे, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. तर पावसातलं भिजणं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि अबोल प्रेम शीर्षकाखाली आरती मुकुंद महेकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. आरती मुकुंद महेकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भरलेले, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भरलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले रोम रोमात भिनलेले। वाह, तर मुग्ध अबोल प्रेम भावना व्यक्त करणारी आणि तो मी आणि पाऊस जे एकाच विचाराने भरलेले होतो या अनुषंगानेची मॅडमची ही सुंदर अप्रतिम चारोळी। आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी सोनम मंगला महेश सावंत मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा इथून, आणि मॅडमनी लिहिलं आहे की तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे। तर अमूच्या नात्याला फुललेले अंकुर खरोखर प्रेमाचे शब्दबद्ध मॅडमनी केलेले होते की जेव्हा तो मी आणि पाऊस असतो तेव्हा सुखाचं असं वातावरण असतं। अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये मनोहर राठोड सरांनी पुसत जिल्हा यवतमाळेतून लिहिलंय। सर लिहित आहेत की कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हौस पर सुखी सुखी मानतो ती मी आणि पाऊस, कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हौस पर सुखी सुख मानतो ती मी आणि पाऊस। आणि खरं आहे की इतरांचं कोरडं मन भिजवण्याची बऱ्याच जणांना हौस असते आणि इतरांच्या सुखामध्ये सुख मान बरेच जण मानतात कारण त्यांना इतरांना चिंब करणं आवडतं, नाही का? खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये। पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ कलवले सर लिहित आहेत लातूर येथून। सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, संथ नदी खळखळ वाहती तिथंच बांधल्या रेशीम गाठी। क्या बात आहे, तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, संथ नदी खळखळ वाहती तिथेच बांधल्या रेशीम गाठी, तिथेच बांधल्या रेशीम गाठी। अप्रतिम, आणि त्या नदी काठी बांधलेल्या रेशीम गाठी सोबतीला तो भेदुंद वरसणारा पाऊस। खूप अप्रतिम भाव सरांचे या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये मासूम या नावाने माधुरी डिंगणे मंद्रे मॅडम लिहित आहेत। मॅडमनी लिहिलं आहे की पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ, पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ, माझे मनी भीम गर्जनात, माझे मनी भीमगर्जनात, आठवांचा चाले धुमाकूळ, आठवांचा चाले धुमाकूळ। वाह, तर धुवाधार बरसणारा पाऊस हा प्रेमासाठी व्याकुळ होता आणि मनामध्ये जे आहे ते भीम गर्जना करत आठवांचा धुमाकूळ चालू होता। तर एक आतली अवस्था आणि एक बाहेरची अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली सुशीला हेमचंद्र पिंपरीकर मॅडम यांनी लिहिलंय पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली की तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र, तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र, आता भिजते एकाकी, आता भिजते एकाकी, सुरू पापणी धारा सत्र, सुरू पापणी धारा सत्र। तर अतिशय गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की एक ते भिजणं ज्यावेळी तो सोबत होता आणि एक एकांतातलं भिजणं ज्यामध्ये पापणी धारांचं सत्र आहे। सुंदर असं शब्दांकन होतं। पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली सुरेश भडके सर लिहित आहेत नाशिक येथून। सरांनी लिहिलंय की मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते, मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते, तो मी आणि पाऊस कसे आनंदाने झेलत डोलते, आनंदाने झेलत डोलते। तर अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामुळे झालेला आनंद सरांनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये तिलोत्तमा साळवी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिम येथून। मॅडमनी लिहिलंय की रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा, रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा, तो आणि मी एका छत्रीत, स्पर्श सुख ते रोमांचित, स्पर्श सुख ते रोमांचित। तर ओला चिंब झालेला तो आसमंत, रिमझिम पाऊस धारा एकच छत्री आणि तो रोमांचित स्पर्श, याला मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सागर प्रमिला सुरेश ब्राह्मणे मॅडम लिहित आहेत भोपाळ येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. तर पावसाशी मारलेल्या गप्पांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की तो ढगांची गोष्ट सांगतोय, मी मनाची सांगतोय. खूप अप्रतिम भाव या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती, तू मी आणि पाऊस या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वा. तर एक छत्री, पहिली भेट आणि निमित्त फक्त ओले होण्याचं. तो पाऊस सरलेला आहे पण तो मनात मात्र रिपरिपतोय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्शाची सर आठवते तेव्हा अगदी ऊर भरून येतो. अशी ती पहिली भेट, असा तो पहिला पाऊस. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुनील खंडेलवार सर लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही, तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही, तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. आणि खरं आहे की पाऊस सर्वांना आवडतो, पावसाशिवाय करमत नाही. आणि याच पावसाला आज आपल्या साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जणू काही धो धो पाऊस सर्वांच्या चारोळीमध्ये बरसलेला होता. आणि श्रोते हो, भारतीय कोल्हापूर मंच या समूहामधील काही मान्यवरांच्या आपण रचनांचा आस्वाद घेतला. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये तू मी आणि पाऊस या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या आपल्याला ज्या रचना आलेल्या होत्या त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहात आणि त्या रचनेमधल्या आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर अशा चारोळीकडे वळणार आहोत। ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये ज्या सुंदर सुंदर चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच ज्यांनी उपक्रम आयोजित केलेला होता। श्री संदेश ताराबाई श्रीकांत बांदेकर सर लिहित आहेत सदा शिवगड कारवार येथून आणि सरांनी लिहिलंय की पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला, पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला, चहा काय कॉफी काय सर्व छान तुमच्या जोडीला आहे। तर पावसामधले जे क्षण असतात त्या क्षणांना सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये अजित अनंत पाशिलकर सर लिहित आहेत रोहा रायगड येथून, सरांनी लिहिलंय तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने, वा तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने, सरींच्या त्या गार स्पर्शात प्रेम उमटलं नकळतपणे, प्रेम उमटलं नकळतपणे। तर प्रेमाचे भाव मांडणारी, पावसातल्या प्रेमाचे भाव मांडणारी सरांची ही रचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये सुजित सौंदत्तीकर सर लिहित आहेत इचलकरंजी येथून आणि सरांनी लिहिलंय की अबोला धरते मी दोघांशी भेटीस विलंब विनाकारण असे, अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे, मुक्यानेच विरघळते मिठीत तो मी आणि पाऊस गोड हे समीकरण असे, गोड हे समीकरण असे। तर खूप सुंदर अप्रतिम अशा ज्या चारोळ्या आहेत त्या भारतीय कोल्हापूर मंचच्या सदस्यांनी पाठवलेल्या होत्या। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय स्वप्नील कळ्या या नावाने। आणि मॅडमनी जी आपल्या शोसाठी रचना पाठवलेली होती त्यामध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, तुझं थरथरून बिलग्न मला नाजूक वेलींचा भास करून गेलं, नाजूक वेलींचा भास करून गेलं। वाह, सुंदर अप्रतिम भाव होते। आणि झिम्माड धारा या शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत की झिमझिम झिम्माड धारा बरसुनी जाव्या हिरव्यागार सुगंधी शालू वसुंधरेने ल्यावा, वाह अशाच चिंब पावसात हात तू हाती धरावा, तन मन रोमांचित होत श्वास श्वासात न्हावा, श्वास श्वासात न्हावा। तर पाऊस तू आणि मी झिमझिम झिम्माड धाऱ्यावरसून जाव्या आणि जी वसुंधरा आहे तिने हिरवागार शालू ल्यावा। सुंदर अप्रतिम शब्दरचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून, मॅडमनी लिहिलंय की काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते, काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते, तुझी माझी प्रीत सख्या कळी उमलवते सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते। अप्रतिम भाव होते या अप्रतिम चारोळीमध्ये। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी राधा बालाजी हंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून, मॅडमनी लिहिलंय की सुखद श्रावण सरी बरसती आठवणींचे ढग हे गरजती, सुखद श्रावण सरी बरसती आठवणींचे ढग हे गरजती, यौवनातील तू मी आणि पाऊस डायरीची पाने पुन्हा परतती, डायरीची पाने पुन्हा परतती की पाऊस आला की आठवणी। खूप अप्रतिम सुंदर भाव होते। अश्विनी खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत की पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, एकांत पाहण्या असेल मग तू मी आणि पावसाची आरास, तू मी आणि पावसाची आरास। वाह वाह, तर अप्रतिम पावसाची आरास मॅडमनी सजवलेली होती। सौ मेहता अस्मिता मॅडम कात्रज पुणे येथून लिहित आहेत की कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, कोसळत असलेली पावसाची सर अंगांग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, मी माझी नवरते। वाह, सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये चारोळीकार या नावाने श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय पुन्हा एकदा या शीर्षकाखाली की चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू। चल राजा आपण पुन्हा एकदा चिंब चिंब भिजू, चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, घेऊ प्रेमाच्या आणा भाका, तेव्हा कोणी नसावं आपल्यासोबत, फक्त तू मी आणि पाऊस। वाह, अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही रचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रांजली उमाकांत चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा। तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा। पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मृणालिनी भनगे मॅडम लिहितायत पुणे येथून पाऊस शीर्षकाखाली की ओलेता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, ओलेता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, हसरा पाऊस तुझी या डोळ्यात, सांग कसा मी झेलावा मनात, सांग कसा मी झेलावा मनात। वाह वाह, तर हसरा तुझ्या डोळ्यातला पाऊस मी मनात कसा झेलावा, अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार महादेव कोटणाके सर लिहितायत मार्थांजून तारुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ येथून। आणि सरांनी लिहिलंय की येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, सप्तरंग या जीवनाचे उधळून तू आणि मी एक होऊया, तू आणि मी एक होऊया। वाह, तर पावसात भिजायला ये आणि आपण जीवनाचे सप्तरंग उधळून एक होऊया, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहितायत पुणे येथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मजावा, हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, तर त्याचा सहवास आणि सोबतीला थंडगार वारा बरसणारा पाऊस, खूप अप्रतिम शब्दरचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहितायत मिरज येथून। मॅडम लिहितायत तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, खूप अप्रतिम गहिरास शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण तालुका येथून लिहिलंय। सर लिहितायत की फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची खबर नको, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस, तर एकांत हवा आणि त्यासोबत पाऊससुद्धा हवा, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम लिहितायत म्हापसा गोवा येथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय की तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, मी नीतू हातात हात घेऊन चालत राहतो, मी नीतू हातात हात घेऊन चालत राहतो आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो। वाह, खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। पावसात जाऊ या शीर्षकाखाली की तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, तर अतिशय मिश्किल ढंगातली ही चारोळी होती. आणि राजेशाली या नावाने मॅडम लिहितात, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास. वाह, तर अतिशय सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत, कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून परतीची घाई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची. बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची. मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, पण तिलाच घाई असते परत जाण्याची. तर ती सुंदर क्षण थबकले पाहिजेत या अनुषंगाण्याचे अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते. आणि चैताली झाडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. मॅडमनी लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, खूप खास आहे. वाह, तर खूप खास क्षणाला मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधरा ही नटते, वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधरा ही नटते, पावसाच्या वर्षावाने तेव्हा तिचे रोम रोम शहारते, रोम रोम शहारते. वाह, तर त्या वसुंधरेचं शहारलेलं रोम रोम या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, चहाचा मनमोहक सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी. वाह, तर पावसाला त्या बेधुंद पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. मॅडमनी लिहिलंय की पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, तू आणि मी पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, तू मी आणि पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, त्या प्रेमात. वाह, अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे. आणि मी कॉफी आणि पाऊस या शीर्षकाखाली रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय. मॅडमनी लिहिलंय की मी कॉफी आणि पाऊस आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आणि माझ्या कॉफीचा कप कधीच रिकामा होऊ देऊ नये, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे. तर पाऊस पाहत कॉफी पिण्याची मजा काही औरच असते, नाही का? त्यालाच मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस फक्त, नको त्यात कोणी दुसरा, तू मी आणि पाऊस फक्त, नको त्यात कोणी दुसरा, तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा. क्या बात आहे, तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा, आपला दिवाळी दसरा. अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सनाया नावाने यवत.

पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून आणि सरांनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस भेटण्याचं एक निमित्त असायचं, तू घरातून निघायचीस घाईत, छत्री न घेताच मी हटकून विसरायचो छत्री आणि पाऊस कोसळायचा, तुझ्या माझ्या प्रीतीला तो आशीर्वादाचं सिंचन घालायचा, तुझी माझी प्रीत पाऊसच तर फुलवायचा, पाऊसच तर फुलवायचा, वाह, तर प्रीत फुलवणारा पाऊस सरांच्या चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीकडे आपण वळूया आणि पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, पावसाच्या धारा बरसू लागल्या, तुझ्या छत्रीत अलगद शिरले, तुझ्या छत्रीत अलगद शिरले, वाह, तर पावसात फसल्यानंतरचा अनुभव मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो, पाहता पाहता तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपत आहे, त्यामुळं आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्ज कैला असला रजा द्या। आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा, उर्वरित र

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा ह्या अमृत वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आवळा हे तुरट आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे। मराठीत आवळ्याला आवळा किंवा आवळकंठी असे म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये आमला किंवा आवला असे म्हणतात। इंग्रजी भाषेमध्ये इंडियन गुसबेरी आणि इबलिक मायरोबालन असे म्हणतात। आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत महत्त्व आहे। जीवनसत्व क चे हे भांडार आहे। आयुर्वेदात आवळ्याचा मुख्य वापर हा त्रिफळा चूर्ण आणि च्यवनप्राशात केला जातो। आवळ्याचे उगमस्थान दक्षिण पूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतातील आहे। आशिया व्यतिरिक्त युरोपात व आफ्रिकातही आवळा आढळतो। आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने बघावयास मिळतात। समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ छान होते। भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि आसाम इत्यादी राज्यांमध्ये आवळ्याची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठाचा डोंगराळ भाग तसेच अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, जळगाव व यवतमाळ या भागातील जंगलांमध्ये आवळ्याची झाडे विस्ताराने आढळतात। भारताचे हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वात उपयुक्त आहे असे मानले जाते। श्रीलंकेतही हे झाड बघावयास मिळते। आपल्या भारत देशाला निसर्गाने सर्वच बाजूने भरभरून दिलेले आहे। त्यातीलच एक नैसर्गिक देणगी म्हणजे औषधी गुणांनी परिपूर्ण असा हा आवळा। अनंत काळापासून ही वनस्पती आपले जीवन व आरोग्य संपन्न करीत आहे। आवळा हे त्याच्या औषधी गुणधर्मांबरोबरच त्याच्या रुचकर चवीमुळे स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे। आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्याने या पिकाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चात नगदी उत्पादन मिळते। ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांचा आवळा हा आराध्य वृक्ष आहे। मंडळी, आता आपण आवळ्याच्या झाडाचे वर्णन बघूया। संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता, अमृतफळ, अमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत। आवळ्याच्या झाडाची साल राखाडी रंगाची असून पाने चिंचेसारखी परंतु थोडी मोठी असतात। फुले छोटी पिवळ्या रंगाची घंटेच्या आकाराची असतात। फुलांच्या जागी गोल चमकणारे पिकल्यानंतर लाल रंगाचे होणारे आवळा हे फळ लागते। हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात। वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो। तर मंडळी, आता आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहते हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण या झाडाची प्रस्तावना तसेच हे झाड कोणत्या कोणत्या देशांमध्ये बघावयास मिळते आणि आवळ्याच्या झाडाचे वर्णन इत्यादी बघितलेले आहे। आता आपण बघूया आवळी भोजन म्हणजे काय। कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवतात त्यास आवळी भोजन असे म्हटले जाते। आवळ्याच्या झाडासाठी हवामान कोणते लागते। आवळा हे समशीतोष्ण हवामानातील एक फळझाड आहे। 46° इतके उष्ण तापमान असले तरी ह्याची वाढ चांगली होत असते। उन्हाळ्यात अतिउष्ण व हिवाळ्यात अतिथंड वातावरण असणाऱ्या भागांमध्ये आवळ्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात। दोन्ही प्रकारच्या वातावरणात आवळा चांगला वाढतो। परंतु लागवडीखालील आवळ्याच्या लहान रोपांचे सुरुवातीच्या 2-3 वर्षांच्या काळात अतिउष्ण आणि अतिथंडीपासून रक्षण करावे लागते। आता आवळ्याच्या झाडाची लागवड। आवळ्याच्या झाडाची हलक्या ते भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते। आवळ्याची लागवड प्रामुख्याने बियांपासूनच केली जाते, परंतु या प्रकारात उशिरा व निकृष्ट दर्जाची फळे येत असल्याने या झाडाचे कलम करून ते लावले जाते, त्यामुळे उत्तम दर्जाची मोठ्या प्रमाणावर फळे मिळतात। आवळ्याच्या झाडाची वळण आणि छाटणी। या झाडाला सुरुवातीपासूनच योग्य वळण देणे अति आवश्यक आहे। आवळ्याच्या झाडाचे लाकूड ठिसूळ असल्याने फांद्या भाराने वाकू नयेत म्हणून तसेच झाडाचा सांगाडा मजबूत होण्यासाठी आणि झाडाची योग्य वाढ होण्यासाठी त्याला योग्य वळण देतात आणि त्याची पद्धतशीर छाटणी देखील करतात। आता आवळ्याचे उत्पादन। आवळ्याच्या रोपांची लागवड केल्यापासून 6 ते 7 वर्षांमध्ये फळे मिळण्यास सुरुवात होते। ही पिकलेली हिरवट पिवळसर विटकरी लालसर रंगाची चमकदार टणक फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढतात। चांगली वाढ झालेल्या कलमी आवळ्यापासून दरवर्षी 150 ते 200 किलो फळे मिळतात। तोडणी केव्हा केली जाते। हिवाळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आवळ्याची तोडणी केली जाते। मित्रांनो, आता आपण आवळ्याच्या काही सुधारित जातींची नावे बघूया। बनारसी, कृष्णा NA5, कांचन NA4, चकिया, हाथी झूल अर्थात फ्रांसिस, नरेंद्र 6, नरेंद्र 7, आनंद 1, आनंद 2, आगरा बोल्ट NA10, BSR1 आणि लाल आवळा इत्यादी आवळ्याच्या सुधारित जाती आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: माझा
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा. विश्रांतीपूर्वी आपण आवळे भोजन म्हणजे काय हे बघितलेलेच आहे, तसेच आवळ्यासाठी कोणते हवामान लागते, आवळ्याची लागवड कशी केली जाते, आवळ्यासाठी वळण व छाटणी कशी करतात आणि आवळ्याचे उत्पादन कसे घेतले जाते हे बघून आपण आवळ्याच्या सुधारित जातींबद्दल बोललेलो आहोत. ह्यानंतर आपण राय आवळा या आवळ्याच्या पोटजातीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. राय आवळा म्हणजेच मराठीतील याचे दुसरे नाव हर्पर रेवडी हे आहे. इंग्रजी भाषेमध्ये ज्याला स्टार गुसबेरी किंवा सिक्का एसिडा असे म्हणतात. राय आवळ्याचा वृक्ष 6 ते 10 मीटर इतका उंच पानझडी असून हा वृक्ष मूळचा मलाया येथील आहे. भारत, अंदमान व मलाया येथील बागेत हा वृक्ष लावला जातो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून आवळ्याचीच पोट जात असल्याने याची फळे मोठ्या आवळ्यासारखीच पण आकाराने लहान असतात. मांसल पिवळसल रंगाची ही फळे गोलसर असतात, थोडे आंबट आणि कडवट चवीचे असून त्यावर 6 ते 8 खोलगट रेषा असतात. त्यामध्ये एकच बी असते पण ते फार कठीण असते. याची फळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये येतात व नंतर मे ते जुलै पर्यंत येत राहतात. या फळांचा म्हणजेच या छोट्या फळांचा उपयोग लोणचे मुरंबा करण्यासाठी आणि नुसते मीठ लावून खाण्यासही करतात. हे फळ आतड्यांसाठी स्तंभक असून भूक प्रज्वलित करणारे आहे. मळमळ वांती ओकारीवर गुणकारी आहे. रक्तशुद्धी बद्धकोष्ठता मूतखडा मूळव्याध इत्यादी रोगांवर प्रभावी गुणकारी औषध आहे. मित्रांनो, ह्यानंतर आवळ्याचे गुणधर्म कोणते हे बघूया. आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजी फळे आणि वाळलेली आवळकंठी कशी वापरावी, काढा कसा करावा, रस कसा करावा हे सर्व आयुर्वेदामध्ये आवळ्याबद्दल सांगितलेले आहे. आवळा शिजवला वाळवला कुटला आटवला तरीही याचे क जीवनसत्व अबाधित राहते. आयुर्वेदानुसार हरितकी म्हणजेच हड आणि आवळा या दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. या दोहोंमध्ये आवळ्याला जास्त महत्व आहे. चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबविणाऱ्या अवस्था स्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे. प्राचीन ग्रंथकारांनी याला शिव म्हणजेच कल्याणकारी, वयस्था म्हणजे वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे आणि धात्री म्हणजेच आईसारखे रक्षण करणारे आहे असे म्हटले आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण राय आवळा या आवळ्याच्या छोट्या जातीबद्दल थोडी माहिती घेऊन आयुर्वेदातील आवळ्याचे गुणधर्म कोणते याबद्दलही जाणून घेतलेले आहे। आता पुढील टप्प्यात आपण आयुर्वेदातील आवळ्याचे उपयोग कोणते हे थोडक्यात बघूया। आवळा असंख्य प्रकारांनी वापरला जातो, त्यातील सर्वात महत्त्वाचे व अनुभवाचे उपाय काही याप्रमाणे आहेत। आवळा पित्तशामक व असून उष्णता कमी करण्यासाठी वापरला जातो। पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे 1/5 चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते। डोळ्यांची आग होत असल्यास 5-6 तास पाण्यात भिजवलेली आवळकंठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याने फायदा होतो। छातीत, पोटात, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर 1/2 चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात 1/2 चमचा साखर व 1 चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते। नाकातून रक्त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्त येणे थांबते। मित्रांनो, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसात रोज 1 आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर व जिऱ्याची पोट टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे, त्याने फार चांगला गुण येतो। यानंतर शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग कोणते हे बघूया। आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उठण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही। आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे। सकाळी बारीक करून तयार केलेला कल्क डोळे बंद करून पापण्यावर लावल्यास डोळ्यांची आग शमते व डोळे थंड राहतात। उष्णता वाढल्याने नाकातून रक्त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो। अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी, याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते। नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाचा पानांचा रस बाहेरून लावल्याने खूपच मदत होते। आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास खूप उपयोग होतो। केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुतल्यास केस गळणे बंद होते। कोरडी खरूज, कोरड्या त्वचेवर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाजही थांबते। ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते। तर मित्रांनो, याच कारणांसाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो। च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते, तसेच बाह्य रसायन केवलामलक रसायन, आमलकी घृत तसेच आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आवळा। विश्रांतीपूर्वी आपण आपल्या शरीरासाठी आयुर्वेदात आवळ्याचे कोणते कोणते उपयोग सांगितलेले आहेत याची माहिती घेतलेली आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, तसे पाहिले तर आवळ्यामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, त्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही, कारण आरोग्यवर्धक आवळा खाण्याचे बरेच फायदे आहेत आणि आवळा शक्य तितका खावा असेही म्हटले जाते। परंतु आवळा खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे देखील आहेत। सामान्यतः अनेक रोग बरे करण्यासाठी आवळा औषध म्हणून वापरला जातो। तो कसा वापरतात हे आपण विश्रांतीपूर्वी बघितलेलेच आहे। त्यातील औषध घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात, परंतु जर त्याचा अधिक प्रमाणात वापर केला तर आपल्या शरीरास हानी देखील पोहोचू शकते। आवळा अधिक प्रमाणात सेवन केल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते, पित्ताची समस्या वाढू शकते, बद्धकोष्ठता होऊ शकते, तसेच रक्तदाबावर ह्याचा परिणाम होतो आणि मूत्रमार्गात देखील जळजळ सुरू होते। म्हणूनच आपण आवळ्याचे सेवन योग्य प्रमाणातच करणे महत्त्वाचे आहे। तसेच कोणत्याही प्रकारचे सेवन करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा किंवा कोणत्याही आहार तज्ज्ञाचा किंवा वैद्यांचा योग्य सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे। आणि तुम्हाला जर आवळा या फळापासून कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर त्याचा उपयोग ताबडतोब बंद करून त्वरित डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच आपले पृथ्वीवरील अमृत म्हणजेच आवळा ह्या वनस्पतीबद्दल घेत असलेली माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवीच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।